सुप्रभात श्रोते हो, एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 18 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:55 झालेत. मी क्षमा नांदेडकर आमच्या आजच्या या प्रसारणसभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारणसभेला मंगलध्वनीनं आम्ही आरंभ करत आहोत.

0: समाजात जेव्हा समस्या निर्माण होतात तेव्हा स्वतःच्या सुखाचा किंवा परिणामाचा विचार न करता सत्याच्या बाजूनी उभं राहणं म्हणजे शौर्य. प्रतिकूल परिस्थितीत मनाचं संतुलन टिकवून आपल्या ध्येयावर आणि कर्तव्यावर ठाम उभं राहणं म्हणजे शौर्य. शौर्य म्हणजे भीती नसणं नसून भीतीवर मात करून योग्य कृती करणं. शौर्य म्हणजे जे रणांगणावर गाजवलं जातं फक्त ते नाही. आजचा शूरवीर तो आहे जो अन्याय, भीती, भ्रष्टाचार आणि संकटांसमोर उभा राहतो. म्हणूनच शारीरिक शौर्य आणि नैतिक शौर्य असे शौर्याचे दोन प्रकार सांगता येतील. शारीरिक धोका, वेदना किंवा युद्धप्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दाखवलेलं धाडस म्हणजे शारीरिक शौर्य होय. सैनिक, अग्निशमन दलाचे जवान यांचं कार्य यात येतं. नैतिक शौर्य ज्यात अयोग्य गोष्टींना विरोध करणं, समाजाचा आणि इतरांचा विरोध पत्करून नेहमी सत्याची बाजू मांडणं, यात समाज सुधारकांचा समावेश होतो. प्रजेच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी शौर्य गाजवणारे अनेक राज्यकर्ते भारतात होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणा प्रताप, सम्राट हर्षवर्धन असे कितीतरी राज्यकर्ते भारतात होऊन गेले. शौर्य गाजवणाऱ्या राज्यकर्त्यांमध्ये अनेक स्त्री राज्यकर्त्यांचा समावेश होतो. राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, राणी दुर्गावती, अहिल्याबाई होळकर, रजिया सुलताना यासारख्या राण्यांनी आपल्या शौर्याने भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपलं नाव कोरून ठेवलं आहे. इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर केल्यावर आपलं झाशीचं संस्थान वाचवण्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी निकराचा लढा दिला. मैं अपनी झाशी नहीं दूंगी असं म्हणत इंग्रजांना 2 आठवडे झुंजवलं. हातात तलवार, पाठीला आपला मुलगा दामोदर याला घेऊन घोड्यावरून इंग्रजांशी झुंज दिली. प्रत्यक्ष इंग्रजांनी सुद्धा राणीच्या शौर्याचं वर्णन अत्यंत अभिमानाने केलं आहे. मध्य प्रदेशातील रामगड संस्थानाच्या राणी अवंतीबाईंनी इंग्रजांशी लढा दिला. कैद होण्यापेक्षा मरण पत्करलं. गोंडवनाच्या राणी दुर्गावतीनं अकबराच्या सरदाराबरोबर लढा दिला. 50 पेक्षा अधिक युद्धात विजय मिळवला. हरताना स्वतःच्या छातीत खंजीर खुपसला पण शत्रूच्या तावडीत सापडली नाही. अहिल्याबाईंनी आपल्या माळवा प्रांतात इंग्रजांना पाय टाकू दिला नाही. रजिया सुलताना पडदा सोडून देऊन दरबारात बसली. मर्दानी पोशाखात घोड्यावरून फिरली. आपल्या राज्याचं प्राणपणाने तिनं रक्षण केलं. आपण हरणार आहोत हे माहिती असूनही या राण्या युद्धापासून पळाल्या नाहीत. आपल्यातलं कर्तृत्व, शौर्य त्यांनी जगाला दाखवून दिलं. अहिल्याबाई एकही युद्ध हरल्या नाहीत. अत्यंत चिकाटीनं उत्कृष्ट प्रशासन त्यांनी केलं. शौर्य तेजो धुती दाक्ष युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. शौर्य तेज धैर्य चतुराई युद्धातून पळून न जाण्याचा बाणा, दानशूरपणा आणि स्वामित्वाचा भाव हे सगळं क्षत्रियाचं स्वाभाविक जन्मजात कर्तव्य आहे, गुण आहेत. हे गुण या राज्यकर्त्यांमध्ये दिसतात.
1: शौर्य याविषयी विद्या बर्दापूरकर यांचे विचार अमृतधारा या कार्यक्रमातून श्रोतेहो आपण ऐकलेत. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:10 आणि 33 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम स्वरांजली.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची रचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

समूह स्वरात सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकलीत, संगीतबद्ध केली होती विश्वनाथ ओक यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 MHz स्वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत कृषी वाणी.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, संशोधन सहयोगी म्हणून शेतकऱ्याच्या सेवार्थ सुवर्ण क्रांती घडून आणू पाहणाऱ्या माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे कार्यरत आहे. हळद हे आपल्या देशातील मसाल्यातील एक महत्वाचे उत्पन्न देणारे पीक आहे. रोजच्या जेवणात तिचा वापर तर होतोच, पण तिची औषधी गुणधर्मही खूप उपयोगी पडतात. परदेशातही हळदीची उत्तम मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना निर्यातीच्या भरपूर संधीही मिळतात. म्हणून शेतकरी बंधूंनो, सध्या बदलत्या वातावरणामुळे आणि वातावरणात वाढणाऱ्या उष्णतेमुळे या अल्निनोच्या पार्श्वभूमीमुळे सध्या हळदीचे उत्तम असे व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने प्रारंभिक काही मूलभूत घटक असतात, त्यामध्ये प्रामुख्याने

0: जमिनीची पूर्व मशागत, त्यानंतर निवडलेल्या बेण्यांची बेणे प्रक्रिया अतिशय गरजेची आहे. चला तर मग शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊ जमिनीची पूर्व मशागत याविषयी. हळदीचे पीक जमिनीत वाढणारे असल्यामुळे हळदीचे कंद, हळदीच्या फण्या चांगल्या पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत असणे अतिशय महत्वाचे आहे, जेणेकरून हळदीचे जास्त व चांगले उत्पादन मिळते. पूर्व मशागत करताना नांगरणी, ढेकळे फोडणे, वखरणी, जमिनीतील काडी कचरा वेचून नष्ट करणे आणि शेणखत पसरणे या कामांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने शेतकरी बंधूंनो, पूर्व मशागतीय तंत्रज्ञानामध्ये पहिले पीक काढल्यानंतर हळद लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने 18 ते 22 सेंटीमीटर खोलीची पहिली नांगरणी करावी. पहिली नांगरणी झाली जर वेळ उपलब्ध असेल तर दुसरी आडवी नांगरणी करावी आणि वक्राच्या सहाय्याने ढेकळे फोडून घ्यावीत. पहिल्या नांगरणीनंतर शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 30 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत पसरून घ्यावे. शेणखतात हुमणीचा प्रादुर्भाव असल्यास मिथिल पॅराथिओन प्रति गाडी 1 किलो याप्रमाणे मिसळावे. शेणखत जमिनीत टाकण्यापूर्वी सावलीत ढीग करून त्यात ट्रायकोडर्मा या जैविक घटकांचाही समावेश करावा. शेतकरी बंधूंनो, मला इथे सांगावेसे वाटते की हळदीच्या पिकासाठी मळीचा वापर करू नये, कारण मळीमुळे जमिनीत हानिकारक अशी बुरशी वाढते ज्यामुळे पुढे जाऊन हळदीचे कंद सडण्याची शक्यता असते. हळद पिकावर प्रामुख्याने कंदमाशी आणि बुरशीजन्य रोग यांचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे कंदमाशी आणि बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करण्यासाठी पर्यायी बेणे प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो, रासायनिक बेणे प्रक्रिया आणि जैविक बेणे प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. शेतकरी बंधूंनो, बेणे प्रक्रिया करताना त्याचे काही 3 हेतू असतात, ते लक्षात ठेवावे लागतात. जसं की FIR, F म्हणजे फंगीसाइड अर्थात बुरशीनाशक, I म्हणजे इन्सेक्टिसाइड अर्थात कीटकनाशक आणि R अर्थात रायझोबियम, ते जैविक प्रक्रियेसाठी वापरले जाते. याचा अर्थ असा की सर्वप्रथम आपल्याला म्हणजे रासायनिक बेणे प्रक्रिया करावी लागते व त्यानंतरच जैविक बेणे प्रक्रिया करावी लागते. शेतकरी बंधूंनो, क्विनाल्फॉस 25% प्रवाही, 2 मिली अधिक कार्बन डायझिम 50% पाण्यात मिसळणारे 2 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात निवडलेले कंद 20 मिनिटांपर्यंत बुडवावेत आणि नंतर ते बेणे सावलीत सुकवावेत. ज्या कंदांना रासायनिक प्रक्रिया देऊन सुकवलेले आहेत ते कंद नंतर जैविक बेणे प्रक्रिया देताना सर्वप्रथम आझोस्प्रिलम 10 ग्राम अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक PSB 10 ग्राम आणि व्हॅम 25 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. द्रावणात बेणे साधारणतः 15 मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापरावेत. शेतकरी बंधूंनो, यांमध्ये सावधानता अशी बाळगावी लागते की सर्वप्रथम रासायनिक बेणे प्रक्रिया पूर्ण करूनच सावलीमध्ये 2 ते 3 दिवस सुकवूनच त्यानंतर लागवडीसाठी जैविक बेणे प्रक्रिया करावी.
1: कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला, त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय.

0: योग म्हणजे समाधी, मन इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे, त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एकतरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी

0: शहरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साकळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते. त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवन प्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्ग चक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम श्रोते हो आता
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:55 झालेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगुलस्वरातलं अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या युगुलस्वरातलं हमाल दे धमाल या चित्रपटातलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

एफएम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी

0: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान. 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव करत भारताची मालिकेत विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे यवतमाळ वर्धा गडचिरोली चंद्रपूर अहिल्यानगर आणि ठाणे इथले महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर औरंगाबाद जालना नांदेड उस्मानाबाद लातूर बीड परभणी हिंगोली नाशिक नागपूर अमरावती भंडारा गोंदिया सोलापूर जळगाव आणि सांगली सातारा या मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतमोजणी येत्या 22 तारखेला होईल. औरंगाबाद जालना मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे आणि इसाक सांडू खान हे अपक्ष उमेदवार

उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात एकूण 13 मतदान केंद्रांवर महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सदस्य असलेले 637 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान या मतदानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयालगतची डावी बाजू आज सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर आणि अपक्ष प्रशांत इंगोले यांच्यात लढत होत आहे. जिल्ह्यातल्या 8 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 452 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश

0: विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या महसूल उपविभागांच्या ठिकाणी 7 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उस्मानाबाद लातूर बीड मतदारसंघात लातूर जिल्ह्यातले एकूण 367 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान नांदेड तसंच उस्मानाबाद लातूर बीड इथल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं आपले मतदार एकत्र लातूरमध्ये ठेवले आहेत. नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातले भाजप महायुतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना लातूरमधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या मतदारांना खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अजित गोपछडे यांनी भेट देऊन संवाद साधला तसंच निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. जेएनपीटी आणि वाढवण या प्रमुख बंदरांना थेट विदर्भ आणि मराठवाड्याशी जोडणारे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्राचा 75% भाग जोडला जाऊन लॉजिस्टिक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र में करीब 2,00,000 करोड़ रुपए के रेलवे का इन्वेस्टमेंट सारा हो रहा है. आज माननीय देवेंद्र जी ने एक और बहुत अच्छा प्रस्ताव रखा है कि जेएनपीटी और वाडवन ये दो जो बहुत बड़े पोर्ट्स हैं इनको विदर्भा और मराठवाड़ा से जोड़ने के लिए कंप्लीट जो समृद्धि महामार्ग है, समृद्धि महामार्ग के साथ साथ एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर बनाने का प्रस्ताव रखा है. वो होने से महाराष्ट्र के करीब करीब 75% एरिया को पोर्ट की अच्छी डायरेक्ट कनेक्टिविटी हो जाएगी. लॉजिस्टिक्स की कॉस्ट जो 8% का टारगेट है वो 8% अचीव हो जाएगी. बहुत अच्छी फैसिलिटी बन जाएगी.
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होणार असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. भारतानं आता बुलेट ट्रेन उभारण्याची क्षमता विकसित केली असून 7 नव्या बुलेट ट्रेन मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या महत्वाच्या मार्गांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी पुणे साईनगर शिर्डी नियमित एक्सप्रेस रेल्वे सेवेचा काल वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी आळंदी इथं मेगा कोच टर्मिनल उभारण्याची घोषणा केली. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटनही काल वैष्णव यांच्या हस्ते झालं. भारत आणि ब्रिटन दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून भारतीय शेतकरी, कामगार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांसाठी अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत. हा करार विकसित भारत 2047 या उद्दिष्टाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असून भारताच्या आर्थिक प्रगतीला मोठी गती मिळेल असं पंतप्रधान म्हणाले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. पक्षाचे काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याची चर्चा माध्यमांवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी दिली. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातल्या विविध योजनांचा आढावा घेतला. मागील 12 वर्षात केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या असून त्या केवळ घोषणांपुरत्या मर्यादित न राहता त्यांची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असल्याचं

0: भंबानिया यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
1: यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का भारत सरकार कार्यकाल ऐतिहासिक रहा आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास मंत्र लेकर हमारे देश की महिला किसान गरीब युवा को केंद्र में रखकर हमारी सरकार काम कर रही है. देश को नई सोच नया विचार नई दिशा मिल रही है.
0: महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 209 धावांचं लक्ष दिलं. प्रत्युत्तरादाखल आलेला नेदरलँड्सचा संघ 114 धावांवर सर्वबाद झाला. स्मृती मंधानानं 74 तर शेफाली वर्मानं 55 धावा केल्या. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव केला. यासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल लखनौ इथं झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला अफगाणिस्तानचा संघ 232 धावांवर सर्वबाद झाला. अर्षदीप सिंग आणि गुरनूर बराड यांनी प्रत्येकी 3 तर प्रिन्स यादवनं 2 गडी बाद केले. नशामुक्त भारत अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात नशामुक्त सप्ताहाचं उद्घाटन काल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते झालं. याअंतर्गत युवकांमध्ये नशामुक्ती संदर्भात जागृती करण्यात येणार आहे. परभणीतलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत उच्च उत्पादनक्षम आणि दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यातल्या 520 स्वयंसहायता महिला बचत गटांना 25 कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. महामंडळाच्या काल झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. बचत गटांचा कर्ज परतफेडीचा दर 99.8% असल्याचं मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान. 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. आणि भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
3: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे. आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. या रुपरेषेनंतर म्हणजे 7:25 दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 8:40 आणि 9:10 हिंदी चित्रपट संगीत. दरम्यान 9:10 आंतरराष्ट्रीय योग पंधरवडानिमित्त कार्यक्रम महिला योग संवाद. यामध्ये योग आणि रजोनिवृत्ती याविषयी योग शिक्षिका रोहिणी कुलकर्णी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 10:05 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. 10:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय आहे आहार व्यायाम की इंजेक्शन, लठ्ठपणा शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ज्ञांचा सल्ला. सहभाग डॉक्टर योगेश देवगिरीकर यांचा. 11:05 गाता रहे मेरा दिल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आणि 1:05 गीत बहार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 2:30, 3:10 आणि 5 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 4 वाजता संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, 6:30 कामगार सभा, यामध्ये शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग, याविषयी डॉ सोनल कुलकर्णी यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 7:15 वृत्त विशेष, हे तिन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम, यात आवड बळीराजाची हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स, रात्री 10:00 नादब्रह्म आणि 10:30 नभोनाट्य, हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेतलीत. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडंसं पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम जे वेगळ्या प्रकारची आहे त्या जोखीमेची

0: संरक्षण करणं या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन वाढणार खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याचबरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं आणि हे करताना जी काय आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं खतं कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत मजूर आहेत ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे माहिती आहे कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो आणि हा वापर केल्यामुळे कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपण येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
1: हो खरंय सर. सर शेतीची मशागत बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: मशागत ही गोष्ट जर बघितली तर पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिक बेबेप आहे रुंदसरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरी वरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जास्त झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाणी सोय असते त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरळ वरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादीवाफा या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळे जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानात जर लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढ उतार आहेत त्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतला. बियाणं खत आता खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीचे वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्टांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भरारी पथकं असू देत कोणाची तपासणी असू दे ह्या सर्व गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली त्यामध्ये आपल्याला त्याचं संकेत निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक ही देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवलला. तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काय आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती जी काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काही वाहन आहे विद्यापीठाने शिफारस केलेलं संशोधन संस्थाने शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्या कडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःचं घरातलं जर बियाणं वापरत असेल तर तिची बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक करून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. जे काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना तिची पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणारं आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे हवामानाचा दुर्गमी बदल

0: झालाय, त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जी काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भागाचा जे एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे, एक पीक पद्धतीच्या वरची पीक पद्धतीमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबर बहुवार्षिक पिकं जसं की फळपिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड, आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो, उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत, पीक फळपिक असू दे किंवा हंगामी पिक असू देत, यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे, तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा एलएनओच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्पादन साधन होऊ शकतं. आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा, शक्यतो चार बांधाच्या आत जी काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मी कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जाता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुन्हा रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं, सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मलमूत्रांचा वापर करणं, सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल. आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम पद्धत गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सहशक्य होईल.
1: हो खरंय सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे, पाणी जे आहे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जमिनीवर आच्छादन करणं, त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत, सोयाबीन असू दे, कापूस असू दे, भात असू दे, कडधान्य असू दे, तेलबी असू दे, अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे, या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रातिष्ठिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं, त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं आवश्यक करणं यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा माननीय भाऊसाहेब फोंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे, त्याचबरोबर यांत्रिकरण देखील जे काही राज्यभराची किंवा देशभरात जी मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळ्याची योजना आहे. तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने एक मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे, टिश्यू कल्चरची लॅब असू दे, तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण ह्याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आयडी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो अॅग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवर ती शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आयडी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकऱ्यांनी राज्यातल्या यावरती

0: नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीच्या शेतकऱ्यांना ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आयडी काढावा, जेणेकरून आपला लाभ घेण्यात सोयीस्कर होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परिटसरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात.
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

माझा पती करोडपती या चित्रपटातलं किशोर कुमार आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगुलस्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अरुण पोडवाल यांनी.

प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी.

0: دنیا ساری ضرور ہے.
1: जवळ ये लाजू नको या चित्रपटातलं शरद जांभेकर आणि परेश पेवेकर यांनी गायलेलं मादा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी.

बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं मादा देवकाते यांचं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगुल स्वरातलं डाळिंबी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलात. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, आता दिल्ली केंद्रावरून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल.

0: असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील, त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलप की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुजची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरु करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 1,70,000 अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेत्री

0: नेते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

0: नमक हलाल या चित्रपटातलं किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार प्रकाश मेहरा आणि अंजन, संगीतकार बप्पी लहरी.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार व्यायाम किंजक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
0: श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं प्रकाश मेहरा यांचा किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लावारिस या चित्रपटातलं गीत.

लावारिस चित्रपटातील गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संवाद या मालेत आपणा सर्वांचं स्वागत करतीये. मी लीना पांडे आणि आजच्या योग संवाद या मालेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आहेत योग शिक्षिका रोहिणी कुलकर्णी. आजच्या योग विशेष कार्यक्रमाचा आपला विषय आहे योग आणि रजोनिवृत्ती. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया योग आणि रजोनिवृत्ती याविषयी. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: मॅडम. रजोनिवृत्ती म्हणजे काय आणि तिची प्रमुख लक्षणं कोणती आहे?
1: रजोनिवृत्ती मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या शरीरातील मासिक पाळी कायमची बंद होणे. जेव्हा सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही तेव्हा ती महिला रजोनिवृत्तीच्या टप्प्यात पोहोचली असं मानलं जातं. सहसा वयाच्या 45 ते 55 वर्षीपर्यंत हे घडतं आणि ज्यामुळे पुनरुत्पादक वर्ष संपतात. तर आता ह्याची लक्षणं काय आहे? पहिलं लक्षण आहे याचं की मासिक पाळीमध्ये बदल होणे, म्हणजे पाळी अनियमित होणे, रक्तस्राव कमी जास्त होणे, तसंच हॉट फ्लशेस म्हणजे चेहरा मान छातीमध्ये अचानक तीव्र उष्णतेची भावना जाणवणे, रात्रीच्या वेळी जास्त घाम आल्याने झोपेमध्ये व्यत्यय येणे, शांत झोप न लागणे, भावनिक बदलही होत असतात. अचानक मूड बदलतो, चिडचिड होते, चिंता किंवा उदास वाटतं, एकटं वाटायला लागतं की असं वाटतं की आता आपण काहीच करू नये. शारीरिक बदल पण असे घडतात की योनी मार्गामध्ये कोरडेपणा येतो, सांधे दुखी वाढते, वजनात बदल होतो म्हणजे वजन वाढतं किंवा कमी होतं, असे बदल घडत असतात.
0: अच्छा, मग या काळात योग कशा प्रकारे मदत करतो बरं?
1: तर आता योग हा रजोनिवृत्तीच्या काळात होणारा शारीरिक आणि मानसिक बदल जसं की हॉट फ्लशेस, ताणतणाव, निद्रानाश, सांधे दुखी आणि हे सगळं नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी

0: योग हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. मासिक पाळीच्या काळामध्ये वेदना होतात, पाठदुखी, ओटीपोटात पेटके येणे, मग हे कमी करण्यास योग मदत करतो. ओटीपोटाच्या भागात रक्ताभिसरण सुधारल्यामुळे पेटके येणं कमी होतात, शरीरातील ताणतणाव दूर होऊन मन शांत राहतं, थकवा कमी होऊन ऊर्जा पातळी सुधारते. यात अजून एक महत्वाचं आसन, ते म्हणजे शवासन. हे शवासन संपूर्ण शरीराला आणि मनाला विश्रांती देणारं असं एक प्रभावी आसन आहे.
1: म्हटलं जातं की या दिवसांमध्ये मूड स्विंग्स खूप होत असतात, म्हणजे सतत मूड बदलत असतात, तर मग मूड स्विंग्स आणि तणाव कमी करण्यासाठी नेमके कोणता योगाभ्यास उपयुक्त आहे बरं?
0: हे मूड स्विंग्स आणि ताणतणाव कमी करण्यासाठी योगामध्ये खूप छान छान आसनं आहेत, जसं की बालासन, शशांकासन, कॅट काऊ पोज,

0: आसन, शशांक आसन, कॅट काऊ पोज म्हणजे शवासन हे अत्यंत फायदेशीर ठरतं. हे मज्जासंस्थेला शांत करतात, तसंच भावनिक संतुलन राखण्यास मदत करतात. आणि प्राणायामामध्ये नाडीशोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम हे केल्यामुळे मन शांत आणि स्थिर राहण्यास मदत होते. रोज जर तुम्ही 30 ते 45 मिनिटांची योगनिद्रा नियमित जर केली तर ताणतणाव खूपच कमी होतो. या योगनिद्रेमुळे पॅरासिम्पथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते आणि त्याच्यामुळे भीती आणि चिंता झपाट्याने कमी होतात. 30 मिनिटाची योगनिद्रा ही 3 तासाच्या गाढ झोपे इतकी ऊर्जा देऊ शकते. आणि जे डिप्रेशनमध्ये गेलेल्या महिला असतात किंवा पुरुष असतात त्यांना ह्या योगनिद्रेचा खूप जास्त फायदा होतो.
1: अच्छा, म्हटलं जातं की रजोनिवृत्तीच्या या काळामध्ये झोपेच्या खूप समस्या निर्माण होतात, झोप कमी लागते किंवा झोप लागतच नाही अशी ही बऱ्यापैकी समस्या जाणवते. तर मग या झोपेच्या समस्यांवर योगाचा कसा फायदा होतो?
0: आता जर तुम्ही नियमित योगासनं आणि प्राणायाम जर केले ना तर तुमची मज्जासंस्था शांत होते, म्हणजे तणाव चिंता कमी होतात आणि शरीरातील मेलाटोनिन या झोप आणणाऱ्या संप्रेरकाची पातळी वाढते आणि त्याच्यामुळे तुमची झोपेची गुणवत्ता सुधारते. नियमित योगाभ्यास केल्यामुळे झोप गाढ तर लागतेच पण वारंवार जाग येण्याची शक्यता पण कमी होते. योगाभ्यास ध्यानधारणा केल्यामुळे मन शांत होतं आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते. आणि नियमित योगा प्राणायाम केल्यामुळे श्वासोश्वासाची गती सुधारते आणि दिवसभराच्या धावपळीमुळे आलेला जो थकवा असतो ते सौम्य योगासने केल्यामुळे नाहीसा होतो.
1: आणि रजोनिवृत्तीच्या दिवसांमध्ये तर मग अशी समस्या उद्भवू नये आणि रजोनिवृत्तीचा हा काळ सुकर व्हावा, म्हणजे तिच्यासाठी पण आणि तिच्या घरच्यांसाठी पण, तर यासाठी मग रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी?
0: आता आपल्या भारतीय महिलांच्या सवयी कशा असतात की तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे पण आणि स्वतःच्या आहाराकडे पण यांचं दुर्लक्षच असतं. म्हणजे रात्रीचं शिळं राहिलेलं असेल तर ते शिळं दुसऱ्या दिवशी खायचं, नंतर काही शिल्लक राहत असेल तर ते म्हणजे आपलं पोट जरी भरलेलं असेल तरी ते वाया जाऊ नये म्हणून ते संपवायचं, ह्या गोष्टी बऱ्याच महिला करत असतात. पण रजोनिवृत्तीच्या काळामध्ये जेव्हा महिला ह्या काळातून जात असते तेव्हा तिने स्वतःच्या आहाराकडे जास्तीत जास्त लक्ष देणं आवश्यक असतं आणि ह्याच्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करायचा, पुरेशी झोप घ्यायची, आहारामध्ये दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या यासारख्या कॅल्शियमयुक्त आहारांचा पदार्थांचा समावेश करायचा, साखरेचं प्रमाण कमी ठेवून संतुलित आहार घ्यायचं. मुख्य म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करून घेणं आवश्यक आहे. काही महिला असा विचार करतात की मला योगा क्लास जॉईन करायचा आहे पण काय करू, मला वेळच मिळत नाही, माझ्या मुलांचा डबा असतो, मिस्टरांचा डबा असतो, आता मी उद्या नक्की जाणार आहे पण तो उद्या कधीच येत नाही. म्हणून मला तर असं वाटतं ना की मनामध्ये जेव्हा तुमचा विचार आला की मला योगाला जायचंय त्याच क्षणी त्याच दिवशी तुम्ही योगा जॉईन करावा आणि स्वतःची तब्येत तंदुरुस्त करून घ्यावी.
1: अगदी. मैत्रिणींनो, श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि महत्वाचा टप्पा आहे. या काळात शारीरिक आणि मानसिक बदलांना सकारात्मकपणे स्वीकारणं गरजेचं आहे आणि नियमित योग, प्राणायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक जीवनशैली यांच्या मदतीनं हा प्रवास अधिक सुखकर आणि निरोगी होऊ शकतो. प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आत्मविश्वासानं आणि आनंदानं जीवन जगावं हाच आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम महिला योग संवादात तसा आपण ऐकलात. यामध्ये योग आणि रजोनिवृत्ती याविषयी योग शिक्षिका रोहिणी कुलकर्णी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, आता आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

अलबेला या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगुलस्वरातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी.

उदित नारायण, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आशिक या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं संजीव दर्शन यांचं.

चाहत या चित्रपटातला अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. निदा फजली यांच्या गीताला संगीत दिलं होतं अन्नो मलिक यांनी. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 9:35 झालेत. यानंतर उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: महकमे मौसम यात ने अगले दो दिन के दौरान दिल्ली, हरियाणा, चंडीगढ़, पंजाब, हिमाचल प्रदेश और उत्तराखंड में गरज चमक के साथ छींटे पड़ने और तेज हवाएं चलने की पेशगोई की है। क्रिकेट में भारत और अफगानिस्तान के दरमियान लखनऊ में 3 एक रोजा मैचों की सीरीज के दूसरे मैच में भारत ने अफगानिस्तान को 170 रन से हराकर 2-0 की सबकत हासिल कर ली है। आखिर में खास खास खबरें एक बार फिर। वजीर आजम नरेंद्र मोदी फ्रांस के सर इमैनुअल मैक्रों के हमरा पेरिस में वीवा टेक समिट में शिरकत करेंगे। वजीर आजम फ्रांस की राजधानी में मुकीम भारतीय बिरादरी से भी खिताब करेंगे। सदर जमहूरिया द्रौपदी मुर्मू आज से मध्य प्रदेश और उड़ीसा के 5 रोजा दौरे पर रवाना होंगी। झारखंड की 2 और मिजोरम की 1 राज्यसभा सीट के लिए आज पोलिंग हो रही है। भारत बरतानिया जाम इकतसादी और तजारती माहिदा इस साल 15 जुलाई से नाफिजुलमल होगा। अमरीकी सर डोनाल्ड ट्रंप ने मगरब एशिया के तनाज के खात्मे के लिए ईरान के साथ 14 निकाती अमन माहिदे पर दस्तखत किए हैं। और क्रिकेट में भारत ने 3 एक रोजा मैचों की सीरीज के दूसरे मैच में अफगानिस्तान को 170 रन से शिकस्त देकर सीरीज में 2-0 की सबकत हासिल कर ली है। इसके साथ ही खबरों का बुलेटिन खत्म हुआ।
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत। ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत। अनुरूप विवाह संस्था
2: सूचना। ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय। या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर। नमस्कार गौरीताई।
4: नमस्कार।
3: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं। 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची। सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला। नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली। 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती।
3: ओके।
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे। 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत। 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू।
3: अच्छा।
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत।
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com। आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे। तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना।
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा। म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो।
3: अच्छा।
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो। 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत। जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे।
3: आणि अगदी अलीकडे

0: रूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो, आताच आपण ऐकलात अनुरूप विवाह संस्था. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:05 आणि 51 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत गीतगुंजन.

0: कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं उत्तरा केळकर आणि श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं सुधीर मोघे यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

सुदेश भोसले, विनय मांडके, ज्योत्स्ना हर्डीकर, अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं फेका फेकी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी.

अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगुल स्वरातलं जीवलगा या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन आम्ही समाप्त करत आहोत.

0: एफएम बँड 101.7 मेगा हर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 3549 85.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. नमस्कार श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी वैशाली नांदगावकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, लठ्ठपणा किंवा वजन वाढणं ही आता सर्वसामान्य समस्या बनली आहे. केवळ मोठी माणसंच नाही तर लहान मुलंही आता यामुळे त्रस्त आहेत. याच अनुषंगानं आहार व्यायाम की इंजेक्शन लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार नेमके कोणते याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. ते एमडी मेडिसिन तसंच मधुमेह तज्ज्ञ आहेत आणि 16 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता 0240-2970-212 आणि 0240-2970-231 या दूरध्वनी क्रमांकावर. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला महत्वाची सूचना अशी आहे की आपण जेव्हा आम्हाला कॉल कराल तेव्हा रेडिओ सेटपासून दूर जाऊन आम्हाला कॉल करावा आणि प्रश्न विचारून झाल्यानंतर त्याचं उत्तर रेडिओ सेटवर ऐकावं. सूचना आपल्या लक्षात आलीच असेल. कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. डॉक्टर योगेश देवगिरीकर सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: आजचा विषय खूपच कॉमन झालेला आहे, त्यामुळे खूप प्रश्न येणार आहेत आणि मला वाटतं प्रश्न आलेला आहे तेव्हा संवादाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रश्न घेऊयात. नमस्कार, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
2: हॅलो.
0: नमस्कार, बोला.
2: हा नमस्कार मॅडम, मी गणेश देशमुख बोलतोय छत्रपती संभाजीनगर वरून.
0: बोला गणेश दादा, काय प्रश्न आहे आपला?
2: माझा प्रश्न असा आहे की पोटावरील चरबी कमी करायची असेल तर काही विशेष उपाय आहेत का?
0: बर, आपण कुठून बोलताय म्हटलात?
2: छत्रपती संभाजीनगर वरून बोलतोय मी.
0: ठीक आहे, आपला प्रश्न कळालाय, डॉक्टर आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत.
2: ओके ओके.
1: पोटावरची चरबी म्हणा किंवा शरीरातल्या आतली साठली चरबी म्हणा आपल्यासाठी हे दोन्ही घातक आहे आणि त्याच्यासाठी आपण वजन कमी केल्यास किंवा कॅलरी डेफिसिट ज्याला आपण म्हणतो ते केल्यास चरबी कमी होण्यास मदत होते. तर असा एक असा उपाय नाहीये, त्याच्यामध्ये आहार व्यायाम आणि गरज पडली तर काही लोकांना औषधांचा उपचार ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करावा लागतो. हे तर डिसिजन ते डॉक्टर्स किंवा हेल्थ केअर प्रोफेशनल्स व्यवस्थित घेऊ शकतात. आपण नियमित व्यवस्थित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास निश्चित चरबीला प्रतिकार किंवा कमी होऊ शकण्याची शक्यता असते.
0: खूप छान माहिती आपण देतात, घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: योगेश हेडके बोलतोय तुर्काबाद खराडीवरनं.
0: बोला योगेश दादा.
3: आपण जे बऱ्याच वेळ फळे खाल्ली तर चालतात का आणि त्यांनी वजन वाढू शकत का हे विचारायचं होतं.
1: फार चांगला प्रश्न आहे. बेसिकली सगळ्यांना मनात असं असतं की फळे हे खूप चांगली आहेत शरीरासाठी, पण फळांमधून सुद्धा आपल्याला कार्बोहायड्रेट म्हणजे फ्रुक्टोज मिळू शकतंय. तर त्या चयापचय लेवल वेगळ्या प्रमाणात करतं, त्याच्यामुळे नुसतीच फळेसुद्धा आणि खूप प्रमाणात सुद्धा फार काही चांगली नाही आहेत. त्यासोबत आपल्याला प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आणि फॅटसुद्धा बॉडीसाठी गरजेचे असतात, शरीरासाठी गरजेचे असतात, त्याच्यामुळे त्याचं पण प्रमाण आपल्याला प्रमाणात खावं लागेल. त्याच्यामुळे
0: फळेसुद्धा
1: आपल्याला प्रमाणात खाल्लेलेच जास्त.
0: म्हणजे फळांमुळे सुद्धा तुमचं वजन वाढू शकतं, थोडक्यात
1: वाढायला थोडे मदत होऊ शकते.
0: ठीक आहे, घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. आज प्रचंड फोन येत आहे डॉक्टर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: नमस्कार ताई. नमस्कार.
0: बोला.
4: गोवर्धन तालुका सोडून रवींद्र पवार बोलतो ताई.
1: बोला सर.
4: डॉक्टर माझं नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार. बोला साहेब.
4: तर माझं वय सध्या 51 चालू आहे.
1: बरं
4: डॉक्टर साहेब.
1: हो सर.
4: मला सध्या कोणता त्रास नाही, परंतु माझं वजन 70 वरी गेलेलं आहे सर.
1: बरं.
4: 72 वजन आहे माझं. हे वजन योग्य आहे का?
1: तुमचं आपल्याला बॉडी मास इंडेक्स काढावा लागत असतो, म्हणजे हे गुणोत्तर असतं तुमचे वजन आणि उंची आणि वयानुसार गोष्टी असतात आणि त्यासोबत गरज पडली तर आपल्याला शरीरात फॅट किती म्हणजे चरबीचं प्रमाण किती ते पण काढायला पाहिजे आणि बाकी काही इतर आजार आहेत का त्याचं पण सांगड आपल्याला घालावं लागते. त्याच्यामुळे BMI हा एक सोपा साधा कॅल्क्युलेशन तुम्ही करून आपल्या शरीरामध्ये फॅट जास्त आहे का किंवा चरबी जास्त आहे का हे पाहू शकता आणि जर का जर

0: का त्यांना त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण किंवा चरबीचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यासाठी योग्य ते उपाय किंवा योग्य ते मॅनेजमेंट तुम्ही योग्य माणसाला किंवा योग्य डॉक्टरला विचारून करू शकता.
1: खूप छान माहिती डॉक्टर योगेश देवगिरीकर सर आपण आमच्या श्रोत्यांना देत आहात. लठ्ठपणा हा केवढा ज्वलंत प्रश्न झालेला आहे हे श्रोत्यांच्या प्रचंड प्रतिसादावरून आपल्याला लक्षात येते. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार, मी साईनाथ कुरुळे बोलतोय, छत्रपती संभाजीनगरमधला.
0: बोला.
2: माझा प्रश्न असा आहे की दररोज 30 ते 45 मिनिट चालल्याने वजन कमी होऊ शकते का?
0: हा निश्चित चांगला प्रश्न विचारलाय, कारण अनेक ठिकाणी आपण बघतो सोशल मीडियावर सुद्धा हे सांगितलं जातं की आपण 30 ते 45 मिनिटं व्यायाम केल्यास निश्चित फायदा होतो, त्याच्याने स्नायू मजबूत राहतात किंवा स्नायूचं काम व्यवस्थित राहतं. आपल्याला वजन जर कमी करायचं असेल तर कदाचित थोड्या दिवसांनी आपल्याला त्याच्यामध्ये व्यायामामध्ये वाढ करावं लागते. गरज पडली तर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस सुद्धा केली पाहिजे, आणि ह्याच्यासोबत आहाराचं नियंत्रण मात्र निश्चितच केलं पाहिजे, कारण ते केल्याशिवाय नुसतं व्यायामाने फक्त व्यायामाने वजन कमी होत नाही.
1: ठीक आहे डॉक्टर योगेश देवगिरीकर सर, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा होता, पण मला वाटतं श्रोत्यांचा फोन आलेला आहे, आपण तो आधी अटेंड करू. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: सर गुड मॉर्निंग. नमस्कार.
0: बोला.
3: मी सोलापूरहून बोलतोय.
0: हो,
3: निशांत शेख.
0: हो हो.
3: माझा एक प्रश्न होता सर की आता आपण सणासुदी वगैरे मध्ये आता जसं आमचा रमजान वगैरे आहे, तर आम्ही फळे खातो.
0: हो सर.
3: पासिंग आहे.
0: हो सर.
3: फळे किती खाल्ली तरी चालतात का? त्यांनी वजन वाढू शकते का सर?
0: हो, चांगला प्रश्न विचारला. फळांमध्ये फ्रुक्टोज असतं जे आपल्या शरीरामध्ये लिव्हर मेटाबोलाइज करतं. एका सर्टन अमाऊंट फ्रुक्टोज शरीरात गेल्यानंतर त्याचं रूपांतर चरबीत सुद्धा होऊ शकतं, त्यामुळे नुसतीच फळे आणि भरपूर प्रमाणात जर खाल्ली तर कदाचित ती तेवढी चांगली नाही आहे. त्याच्यामुळे मॉडरेट अमाऊंट म्हणजे योग्य प्रमाणात फळे खाणं निश्चितच चांगलं आहे, आणि शक्यतो फळे ही त्या त्या मौसमात जी आली आहे फळं ती निश्चितच फायद्याची ठरतात. याच्यात एक पॉइंट आपण अजून ऍड करू शकू, ते म्हणजे फ्रूट ज्युसेस न घेता होल फ्रूट जर तुम्ही घेतले तर जास्त चांगलं,
1: जास्त चांगलं आहे,
0: त्याच्यातून आपल्याला फायबर्स पण मिळतात.
1: खूप सोप्या शब्दात खूप चांगली माहिती आपण देतात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: नमस्कार. बोला. सागर देशपांडे बोलतोय सर, छत्रपती संभाजीनगरहून.
1: हा बोला.
4: मॅडम, माझा प्रश्न आहे जगदीर सरांना की महिन्याला किती किलो वजन कमी होणे सुरक्षित आणि एक प्रकारे शास्त्र शुद्ध मानले जाते?
1: बर,
0: चांगला प्रश्न विचारलाय.
1: इंटरप्ट करते डॉक्टर, फक्त आपला प्रश्न डॉक्टरना कळालाय, उत्तर आपण रेडिओ सेटवर ऐकावं. सर,
0: चांगला प्रश्न विचारलाय, कारण आता अनेक जाहिरातींमध्ये त्यांनी जाहिरात करतात की बिना व्यायामाचं वजन कमी करा किंवा विनायासास वजन कमी करा, एक आठवड्यात 4 किलो, एका महिन्यात 10 किलो. तर ह्या भूलथापांपासून आपण दूर राहिलेले जास्त चांगलं आहे. युजली आम्ही असं म्हणतो की पहिल्या महिन्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार केले आणि त्याच्यानंतर व्यायाम आणि आहाराची जोड दिली तर आपल्याला 2 ते 4% ह्या प्रमाणात वजन कमी केलेलं ते जास्त चांगलं आणि योग्य आरोग्यदृष्टी चांगलं आहे. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की ॲब्सोल्यूट नंबर हाच्या मागे न लागता आपण वजन कमी करतोय हे आरोग्यासाठी आहे, त्याच्यामुळे ॲब्सोल्यूट नंबर किंवा त्याला टार्गेट्स किंवा ह्याच्यात काही पास ना पास पहिला नंबर वगैरे असं काही नाही आहे. त्यामुळे जर आपण आरोग्यासाठी ते करत असू तर ते आरोग्य चांगलं राहावं, आरोग्य मिळावं ह्यासाठी करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे 60 किलो वजनाचा माणूस म्हणजे सुपरमॅन किंवा अजरामर होईल असं
1: नाही आहे.
0: त्यामुळे आकड्यांच्या मागे न लागता योग्य प्रमाणात तुम्ही वजन कमी केलं स्लोली तर ते जास्त आरोग्यदायी आहे आणि जे आपल्याला महत्वाचं आहे.
1: शॉर्टकटचा मोह,
0: शॉर्टकटचा मोह आहे.
1: यस यस. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
5: नमस्कार मॅडम, मी साहेबराव पाटील, शिराळा तालुका जाफराबादी लोगांना बोल गाई.
0: बोला साहेब.
5: तर आजचा विषय आपल्याला म्हणजे आपला लठ्ठपणा जर समजा वाढला किंवा आपल्याला कमी करायचा त्याच्यासाठी आपल्याला माझा असा प्रश्न आहे.
0: बोला.
5: लठ्ठपणा वाढे समजा वाढला
0: हो
5: आणि त्यासाठी उपाय काय असेल? पुन्हा समजा एखाद्याचा लठ्ठपणा वाढवायचा, एखाद्याचा कमी करायचा.
0: बरोबर.
1: ठीक आहे, आपला प्रश्न कळालाय डॉक्टरांना, आपण उत्तर रेडिओ सेटवर ऐका. डॉक्टर?
0: कसं आहे आपलं आजचा टॉपिक आहे आहार व्यायाम आणि गरज पडली तर

0: औषधे किंवा इंजेक्शन? तर बेसिकली हा चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय, ज्यांना आपल्याला लठ्ठपणा वाटतोय किंवा वजन वाढलंय असं वाटतंय, तर त्यांनी या त्रिनी सूत्रीचा वापर केला पाहिजे. थोडं आहारात नियंत्रण, व्यायामाचा निश्चित वापर आणि गरज पडल्यासच औषधं किंवा इतर उपचार हे जास्त योग्य आहे. आपल्याला लठ्ठपणा म्हणजे फक्त वजन वाढलं आहे का खरंच आपली चरबी साठली जास्त साठली आहे, हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. आणि ते पाहिल्यानंतरच त्याच्या योग्यनुसार, योग्यतेनुसार आणि इंडिकेशन्सनुसार आपण योग्य ते ट्रीटमेंट देतो. त्याच्यामुळे कुठल्याही जाहिरातीला भूलथापणा बळी न पडता आपल्यासाठी योग्य वजन काय आहे, आपल्यामध्ये चरबी कमी करायचं आहे की नाही करायचं हे आपण बघणं गरजेचं असतं आणि त्याच्यानुसार योग्य ते मार्ग निवडायचा असतो.
1: डॉक्टर योगेश देवगिरीकर सर, खूप छान मार्गदर्शन आपण आमच्या श्रोत्यांना करत आहात. श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रिया, मेंदूविकार शल्यचिकित्सा, फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार, मणक्याचे विकार आणि उपचार, पोट विकार, कान नाक घसा आजारांवर उपचार, युरोलॉजी, किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी आणि उपचार, अस्थिरोग उपचार, सांधेबदल शस्त्रक्रिया, नेत्र उपचार, मधुमेह उपचार, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, सुसज्ज पॅथॉलॉजी, MRI, सिटी स्कॅन, 24 तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, क्रांती चौक जवळ, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 0240-261-7777. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार,
0: बोला
2: डॉक्टर. डॉक्टरांना प्रश्न
0: बोला.
2: सर, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावे, आहारात कोणता बदल करावा आणि व्यायामामध्ये चालणे कि योगासने वगैरे कोणता प्रकार चांगला आहे, आणि ते इंजेक्शन निघालेले आहेत तर त्याचे फायदे आहेत की काही साईड इफेक्ट?
0: फार चांगला प्रश्न विचारला. आजचा आपला कार्यक्रमच त्या विषयावरती आहे. तर बेसिकली आपण हे समजून घेऊयात की आहारामध्ये आपण कॅलरीज जे इंटेक करतो, जे खातो, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्यायाम हा त्याला जोड म्हणून आहे, ज्याच्यामध्ये आपण कॅलरीज वापरतो. जे आपण जे कॅलरीज कन्झ्युम केल्या, त्या कन्झ्युम केलेल्या कॅलरीज आपण वापरतोय, त्याद्वारे आपण कॅलरीवर नियंत्रण ठेवतोय. आणि काही पेशंट्समध्ये, काही निवडक रुग्णांमध्येच आपल्याला आजकाल जे आपण ऐकतोय इंजेक्शन ती इंडिकेटेड असतात, तर त्याच्यामुळे सरसकट सगळ्यांनी ते इंजेक्शन किंवा औषधं घेऊ नयेत. योग्य त्या सल्ल्यानेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते घ्यावेत, कारण त्याच्या सुद्धा इंडिकेशन्स किंवा योग्य त्या व्यक्तींमध्येच त्याचा फायदा जास्त दिसून आलेला आहे. त्यामुळे आपण त्याच्या साठी योग्य त्या डॉक्टरांचं किंवा हेल्थ केअर प्रोफेशनलचं ओपिनियन किंवा कन्सल्टेशन केल्यानंतरच इंजेक्शनचा पर्याय निवडावा.
1: तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इंजेक्शन घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार,
0: बोला. बोला
3: देवगिरी.
0: हा बोला.
3: नमस्कार.
0: बोला
3: सर, मला हे प्रश्न होता की रात्री 8 नंतर जेवल्याने वजन वाढते, हे खरे आहे का?
0: तुम्ही चांगला प्रश्न विचारलात, कारण काही लोकांना आजकाल अशी सवय झाली आहे की संध्याकाळी लवकर जेवण करणे किंवा रात्री उशिरा न जेवण करणे. तर हा एक चांगला पार्ट आहे. जर आपण संध्याकाळी लवकर जेवण करू शकला तर हे नॅचरल रिदम, म्हणजे आपण सर्कॅडियन रिदम, जे बॉडीचं बायोलॉजिकल क्लॉक ज्याला म्हणू, त्याच्याशी सुसंगत आहे. जास्त लेट नाईट जेवल्यामुळे त्याचं आहाराचं जे पचन आहे ते योग्यरित्या होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्या शरीरावर निश्चितपणे चांगले होत नाही. त्याच्यामुळे लवकर जेवण केलेलं कधीही आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगलं.
1: खूप छान. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. बहुतेक डिस्कनेक्ट झालंय. मला तुम्हाला महत्वाचा प्रश्न असा विचारायचा होता की स्त्रियांना मेनोपॉज पिरियड मध्ये किंवा मग थायरॉइड वगैरे डिटेक्ट झालं तर त्यांचं वजन वाढतं, तर हा वजन वाढण्याचा जो प्रकार आहे, हा लठ्ठपणाशी किती निगडीत आहे?
0: त्याचं डायरेक्ट रिलेशन तसं नाहीये. हे हॉर्मोनल चेंजेस असतात की ज्याच्यामुळे लठ्ठपणा थोडासा वाढण्याची शक्यता असते किंवा वजन वाढण्याची शक्यता असते. ह्याच्यामध्ये डायरेक्ट चरबीचं प्रमाण न वाढता पाण्याचं प्रमाण किंवा इतर गोष्टींचं प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता असते. तर ह्याच्यासाठी आपल्याला योग्य ते इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला कळू शकतं की चरबीचं प्रमाण जास्त

0: वाढलं आहे का किंवा काय. आणि हॉर्मोन्स हे शरीराला चयापचय नियंत्रण करणारे महत्वाचं घटक आहे की ज्याद्वारे बॉडी स्वतःचं चयापचय किंवा स्वतःचं संतुलन राखते. त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स हा आपल्यासाठी निश्चितच एक अयोग्य गोष्ट, चांगली गोष्ट नसू शकते.
1: बरोबर आहे. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
0: बोला.
2: नमस्ते मॅडम, मी संदीप बोलत आहे, छत्रपती संभाजीवरून, नगरवरून.
0: बोला
2: सर. माझे दोन प्रश्न होते सर.
0: हो.
2: पहिला प्रश्न असा होता सर, आज येते सर.
0: हो बोला पटपट.
2: हा सर, मधुमेह रुग्णांना जे वेट लॉस मेडिसिन जे आहेत सर, जसं विगोवई, मॉन्जो, ही औषधे घेत आहेत का, हे विचारायचं होतं. आणि दुसरं मला सर इंटरमिटंट फास्टिंग बद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं.
0: फार चांगले प्रश्न विचारलेत. मी हे सांगू इच्छितो की विगोवी किंवा हे जे मोंजारो हे जे इंजेक्शन्स आले आहेत त्यांचं पहिला जो इन्व्हेन्शन आहे ते डायबिटीस म्हणजे मधुमेहाच्या पेशंट्समध्येच त्याचा फायदा आपल्याला दिसला होता. आणि त्याच्यानंतरच त्यांना सायंटिस्टला लक्षात आलं की हे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा मदत करू शकतात. त्याच्यामुळे पहिले हे औषधं ही डायबिटीसच्या रुग्णांसाठीच बनवलेली गेली आहेत हे आपण समजून घेऊयात. दुसरा प्रश्न होता इंटरमिटंट फास्टिंग. इंटरमिटंट फास्टिंग हा असा विषय आहे की जो सध्या फार चर्चेत आलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांचे कन्सेप्ट असे आहेत की आपण उपवास केले तर आपण कदाचित वजन कमी करू शकू. तर फक्त उपवास हा विषय नसून इंटरमिटंट फास्टिंग हे शास्त्रशुद्ध उपचार आहे. त्याच्यामुळे त्याला योग्य त्या व्यक्तीला हेल्थ केअर प्रोफेशनल म्हणजे डायटिशियन्स असतील किंवा फिजिशियन्स असतील किंवा डायबिटीस स्पेशलिस्ट असतील ह्यांच्याशी बोलून तुम्हाला तो लागू होईल की नाही हे बघणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतरच तो उपाय तुम्ही अंगीकारावा असा माझा सल्ला असेल.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे लोकांपर्यंत खूप वेगवेगळ्या गोष्टी जातात आणि प्रत्येक गोष्टीसाठी ते उत्सुक असतात.
0: अगदी.
1: पण श्रोत्यांना हाच सल्ला आहे की तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण काहीही करायचं नाहीये. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार, मी ललिता गिरी म्हणते.
0: बोला.
3: हा सर, मला आहे ना विचारायचं होतं की वजन कमी करण्यासाठी काय करता येते.
0: अच्छा.
3: हा पहिला प्रश्न. दोन तीन प्रश्न आहेत माझे. आणि पोटावरची चरबी कमी होत नाही एक्सरसाइज केली तरी, बाकी सगळं कमी होऊन जाते. आणि तिसरं म्हणजे असं की वजन थांबत नाही एका ह्याच्यावर.
0: बरोबर.
3: 60 पाहिजे तर तिथून पुढे 2 किलो वाढलं कमी केलं की अजून जास्त वाढत.
0: बरं, आता 2-3 प्रश्न तुमचे एकत्रित, मी एकत्रित ते उत्तर देतो. तर तुम्ही सांगितलं की वजन वाढतं कमी होतं ह्या होतं, तर दररोजच वजन कमी जास्त होत असतं कारण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की वजनाचा जो काही गुण बेरीज आहे ही आपल्या शरीरातले स्नायू, शरीरातलं पाणी, त्यातले शरीरातले हाडं आणि चरबी असा आहे. त्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण आणि बाकी फॅट्सचं प्रमाण ह्याचं जरी कमी जास्त झालं तरी त्याच्यामध्ये वजनामध्ये फरक पडू शकतो. त्याच्यामुळे रोजच्या रोज वजन आपलं कॉन्स्टंट राहील असं नाही, रोजच्या रोज ते बदलू शकतं. दुसरा प्रश्न होता की पोटावरची चरबी कशी कमी करता येईल. तर ज्यावेळेस आपण वेट लॉस या जर्नीमध्ये जातो त्याच्यामध्ये बॉडी ठरवते की कुठल्या एरियातलं फॅट आपण कमी करायचं. राईट. सो बॉडी डिसाईड्स की कुठल्या भागातलं फॅट पहिले कमी होईल. त्याच्यामुळे आपल्याला जरी वाटत असलं की पोटाचा घेर कमी व्हावा किंवा माझी कंबर छान दिसावी तरीही हे बॉडी ठरवते की कुठल्या शरीरातलं कुठल्या भागातलं फॅट पहिले कमी होईल. आणि ते प्रत्येक पेशंटमध्ये किंवा प्रत्येक रुग्णामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे आपल्याला जरी वाटत असलं की फक्त इथलंच फॅट कमी व्हावं आणि मी चबी दिसावे पण माझ्या कमरेचं फॅट कमी असावं, तर तसं हे बॉडी डिसाईड करते की कुठलं फॅट कमी होईल. त्यामुळे असा काही फिक्स्ड फॉर्म्युला नाहीये की ज्याच्याने आपण फक्त पोटावरची चरबी कमी करू आणि बाकीची चरबी तिथंच राहील. आणि बाकी वजन कमी करणे हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावं असं माझं मत आहे. जे काही योग्य तुमच्या वयासाठी, उंचीसाठी आणि बाकी आजार बघता असेल त्या वयाचा आकडा किंवा त्या वजनाचा टार्गेट तुम्ही ठेवलं तरच जास्त चांगलं राहील.
1: पण जिम ट्रेनर म्हणतात ना की एक पर्टिक्युलर एक्झरसाइज केली तर त्या पर्टिक्युलर ठिकाणाची चरबी कमी होते.
0: ते मिथ आहे मॅडम, ते खरं नाही आहे.
1: ठीक आहे, घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम, मी बाळासाहेब कुलकर्णी बोलते.
1: बोला.
2: माझे दोन प्रश्न आहेत. आजकाल ते म्हणतात की भात खाऊ नका, बटाटे खाऊ नका,
0: चांगला विचार,
2: कार्बोहायड्रेटमुळे वजन वाढतं असं एक म्हणतात, ते खरं आहे का? आणि दुसरा मुद्दा असा आहे की वजन वाढू नये याकरता
0: काय केलं पाहिजे. ठीक आहे, बेसिकली हा

0: मतदान केलं असून मतदानाची ही टक्केवारी 3.2 इतकी आहे. देशात सर्वात जास्त सीएसआर अर्थात सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं महाराष्ट्र राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी राज्य सीएसआर कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना देता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत 6व्या वित्त आयोगासंदर्भातल्या सादरीकरण बैठकीत दिले. केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा झाली. या शिफारसी 6 भागांमध्ये विभागलेल्या असून यात संस्थात्मक सुधारणा, स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणं, कर मूल्यांकन आणि नियंत्रण, राज्याचं निधी वितरण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधीचं हस्तांतरण, वित्त आयोगाचं बळकटीकरण या बाबींचा समावेश आहे. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून आकाशवाणीचं कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी यासंदर्भात एक निवेदन मंत्री वैष्णव यांना दिलं होतं. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात भारतीय योग संस्थांच्या वतीनं उद्या 19 तारखेला योग दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील शिवाजीनगर परिसरात सकाळी 6 ते 8 या वेळेत ही योग दिंडी होईल, तर रविवारी 21 तारखेला शहरातील सिडको N8 इथल्या बोटॅनिकल गार्डन इथं सकाळी 6:45 ते 7 या वेळेत योग दिन साजरा होईल. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन भारतीय योग संस्थांचे राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ उत्तम काळवणे यांनी केलं आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव करून ग्रुप एलमधील आपल्या मोहिमेची धडाकेबाद सुरुवात केली आहे, तर याच ग्रुपमधील दुसऱ्या सामन्यात घानानं पनामावर मात केली. दरम्यान अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला, तर नॉर्वेनं इराकवर 4-1 अशा गुणांनी मात केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, सकाळचे 11:34 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी क्षमा नांदेडकर मनपूर्वक स्वागत करते.

श्रोते हो, हम साथ साथ है या कौटुंबिक प्रधान चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. नात्यांचा सुरेख संगम या चित्रपटात दाखवलाय. देवासमान आई वडील, त्यांची मुलं, बहीण भाऊ, दीर जाऊ, नणंद भाऊजय, सासू सासरे असं छानसं कुटुंब आणि कुटुंबातील आनंदानं राहणारे सर्व सदस्य. श्रोतो, कितीही संकट आली तरी घरातील सदस्य साथ सोडत नाहीत, त्या संकटाचा सामना करतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात आणि अशा प्रकारे नाती जपतात, तेच सुखी कुटुंब. अशाच कुटुंबातील काही नात्यांवर आधारित चित्रपट गीतांचा आस्वाद आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपण घेणार आहोत.

श्रोते हो, पती पत्नीचं नातं हे प्रेम, विश्वास, आदर आणि समर्पण यावर अवलंबून असतं. हे नातं म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं मिलनच नव्हे, तर दोन भिन्न विचारसरणी आणि कुटुंबाचं एकत्रीकरण असतं. आयुष्यभराच्या प्रवासात सुखदुःखात एकमेकांना साथ देणं हीच या नात्याची खरी ताकद असते. या नात्यात जबाबदाऱ्यांचं योग्य विभाजन केलं जातं. एकमेकांच्या स्वप्नांना आणि ध्येयांना दिलेला पाठिंबा संसाराला अधिक समृद्ध करत असतो. असं हे साता जन्माचं सुरेख नातं.

श्रोते हो, वडील आणि मुलाचं नातं हे भावनिक आदरयुक्त आणि अनेकदा न बोललेल्या भावनांवर आधारलेलं असतं. या नात्यामध्ये शिस्तीचा धाक असतो, भविष्यातील जबाबदारीची शिकवणही असते. हा श्रोते हो, मुलगा नकळत आपल्या वडिलांकडे आपला पहिला आदर्श पाहत असतो. वडिलांचं प्रेम सहसा शब्दातून व्यक्त होत नाही, पण त्यांच्या कृतीतून, त्यागातून मुलाला भक्कम आधार मात्र मिळत असतो. वडील मुलाला जीवनातील कठोर वास्तव आणि स्वावलंबनाचे धडेही देत असतात. पण सध्याच्या काळात हे नातं बदलताना दिसतंय. वडील आणि मुलांमध्ये मोकळा संवाद आणि मैत्रीचं नातं निर्माण होतंय.

जातं. हे नातं केवळ प्रेमाचं नसून सुरक्षितता, विश्वास आणि आदराचा एक भक्कम पाया असतो. प्रत्येक वडिलांना आपली मुलगी परी वाटत असते आणि मुलीला आपले वडील हिरो वाटत असतात. वडील हे मुलीच्या आयुष्यातील पहिले पुरुष असतात. मुलगी आपल्या वडिलांमध्ये आपले आदर्श शोधत असते. वडिलांमुळे मुलीला एक वेगळीच सुरक्षा आणि आत्मविश्वास मिळत असतो. आजकालच्या आधुनिक युगात वडील आणि मुलगी यांच्यातही मैत्रीपूर्ण नातं असतं. मुलगी कितीही मोठी झाली किंवा तिचं लग्न होऊन ती सासरी गेली तरी वडिलांच्या मनात तिच्यासाठी असलेली ओढ, प्रेम हे कधीच कमी होत नसतं.

श्रोते हो, बहीण भावाचं नातं हे अतिशय सुंदर, निस्वार्थ आणि पवित्र नातं मानलं जातं. हे नातं केवळ रक्ताचं बंधन नसून त्यात आयुष्यभर टिकणारं प्रेम असतं, बालपणीच्या आठवणी असतात, भांडण आणि एकमेकांना दिलेला खंबीर आधारही असतो. या नात्यात कोणताही स्वार्थ नसतो. ते एकमेकांची काळजी घेतात, अडचणीच्या वेळी नेहमी पाठीशी उभे राहतात. एकत्र खेळणं, एकमेकांच्या चुका लपवणं, आईवडिलांची बोलणी खाणं, यातून त्यांची एक वेगळीच भावबंधनं तयार होतात. बहीण लहान असो वा मोठी, भाऊ तिचा नेहमी रक्षक बनूनच राहतो. तर बहीण भावाची सर्वात चांगली मैत्रीण आणि सल्लागार असत्या. असं हे बहीण भावाचं नातं म्हणजे सुखदुःखात एकमेकांच्या साथीला धावणारी एक अनोखी भेटच असते.

श्रोते हो, नणंद आणि भाऊजाईचं नातं हे खूप खास असतं. जर या नात्यात मैत्री आणि विश्वास असेल ना, तर सासरचं घर माहेरसारखंच आनंदी बनतं. एकमेकींच्या गोष्टी दोघींनी समजून घेतल्या, एकमेकींना सांभाळून घेतलं, तर नात्यात दुरावा निर्माण होत नाही. त्यासाठी नणंद भाऊजाईंनी एकमेकींसोबत राहणं, बाहेर जाणं, घरकामात मदत करणं, यातून त्यांची मैत्री होते. आणि दोघीत मैत्री झाली तर वैयक्तिक आयुष्याचा आदर एकमेकींनी मात्र करायला हवा. अशाच आपल्या भाऊजाईचं गुणगान करणारं हे गीत आता आपण ऐकूया.

श्रोतेहो, भारतीय संस्कृतीत दीर आणि वहिनीचं नातं हे जिव्हाळ्याचं आणि मजेशीर मानलं जातं. हे नातं सहसा मित्रांसारखं असतं, निखळ खट्याळ. एकमेकांची चेष्टा मस्करी करत कुटुंबात हसरं वातावरण निर्माण करतं हे नातं. दीर हा वहिनीसाठी लहान भावासारखा असतो आणि वहिनी ही दीरासाठी मोठ्या बहिणीप्रमाणे असते. अनेकदा वहिनी घरातील सुखदुःखात दीराची पाठराखणं करते आणि त्याचे लाडही पुरवत असते. हं,

श्रोत्यो, सासू सासरे दीर नणंद जाऊ आणि इतर नातेवाईकांचा समावेश स्त्रीच्या सासरच्या कुटुंबात होत असतो. सासरचे हे नातेसंबंध, योग्य संवाद, परस्पर आदर आणि समजदारीच्या जोरावर मजबूत आणि आनंदी बनवता येतात. सासू सासरे आणि सून यांच्यातील नातं हे प्रेम, आदर आणि विश्वासाच्या धाग्यावर आधारित असतं. हे नातं घट्ट करण्यासाठी, घरात आनंदमय वातावरण राखण्यासाठी सुसंवाद, एकमेकांना समजून घेणं, मर्यादांचं पालन करणं अत्यंत आवश्यक असतं. असंच सासरच्या लोकांची महती सांगणारं हे अप्रतिम गीत आता आपण ऐकूया.

श्रोत्यो, याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन

देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, कसं येतं, ते कसं पिकवलं जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो, जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य

सकी गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये. अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल. हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी, आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे सीए मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं. पण तेच, घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: बरं, सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअलमध्ये जसं आपण म्हणतो, फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो. पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं,
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्जात जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं,
0: बरं,
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं,
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
0: बरं,
1: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
0: बरं,
1: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
0: गृहकर्जाचे हे प्रकार झाले. पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणाव तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचे नसतात त्यांना.
1: बरोबर.
0: अशावेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
1: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
0: बरं,
1: ऍट प्रेझेंट. कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
0: हो,
1: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं. पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही, तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन.

0: घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंट मध्ये टाकायची असते. तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का, रॅदर दॅन 20%पेक्षा जास्त सेव्हिंग हवे, आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
1: बरं,
0: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार, ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन, चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
1: बरं,
0: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे, आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
1: बरं,
0: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने, आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 टाइम्सपेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
1: बरं,
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
1: बरं,
0: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25-30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात. तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल.
1: बरं,
0: तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा पुढची
0: वेगळी आहेत,
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं, आणि तुम्ही सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगानं.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी, हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोर. तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इवन याच्यात क्रेडिट कार्डने केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अतिउत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअरसाठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. एक ईएमआय भरताय, 2 नाही भरताय, परत 1 भरता आहे, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय.

0: मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
1: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्याने सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
0: बरं,
1: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे, तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
0: बरं,
1: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं ईएमआय ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
0: बरं,
1: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं ईएमआय रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉईंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याजदरात खूप फरक पडतो.
0: बरोबर, आता आपण आर्थिक बजेटनुसारही गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची?
1: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरा आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तो एनबीएफसी किंवा एचएफसी म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा एनबीएफसी जो आपण प्रकार म्हटला तिसरा त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय
0: पुढे जाणे
1: फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
0: हो,
1: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो.
0: बरं,
1: बँकेच्या निवडीसाठी आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद्या वेळेस असू शकतात, पण एनबीएफसीजमध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
0: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
1: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाईड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये

0: असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7% रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाहीच चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते, तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
0: हो,
1: काय सांगाल?
0: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40-50% वर नको. 50 खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे, समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला.
1: हो,
0: अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर,
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते आहे का मॅनेज? ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
1: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते आहे का?
0: 1-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर,
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो, मग तो रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचंही कसा पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
0: बरोबर, गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलं आहे, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं. तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत. म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे.
1: हो,
0: पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी.
1: हो,
0: तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनर

0: कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
0: बरोबर,
1: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो.
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो. अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
0: हो हो, 100% घेऊ शकतो. पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेईंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीची कशी काळजी घ्यायला हवी? इथे
0: बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते, तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं. आता इन्कम टॅक्समध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्समध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्समध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं, तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे, तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात, एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज, अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं.
0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे, तर 20,000 रुपये माझ्या मुद्दल मध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं ओल्ड टॅक्स स्कीममध्ये.
1: बरं.
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीममध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं, म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं. असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं. तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल. मानसिकताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचीही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांगतो?
0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी जर आपण फ्लॅट घेतो आहे तर. इंडिपेंडंट हाऊस साठी रेरा अप्लिकेबल नाही आहे. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी, जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक, आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ, पण ते होतच नाही आहे. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाही आहे. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीममधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
1: बरं.
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बॉरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी

0: सगळ्यात प्रथम निगोशिएबल निगोशिएट करण्याची कपॅसिटी, जो व्याजदर असतो बँकांकडे. मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाहीये, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते आहे, दुसरी किती चार्ज करते आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं,
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं, तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणं
0: गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडंसं वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानसी ते जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही
0: नक्कीच,
1: आणि तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल
0: नक्कीच.
1: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहेत. तर मानसी भालेराव आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसी ताई?
0: नक्कीच.
1: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा महल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही, बरेचदा इतरही कारण असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायची नाही, पण आता यंगस्टर स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याचं प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात. दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे, हे खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील, म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात, त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एजमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ, म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात आहे.
0: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
1: हो हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे, तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही, तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही अशी ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात, केसांची मुळं आहे, तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं, तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात, ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तर असे भरपूर सगळे कारणं घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
0: पण श्रद्धा, ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात, म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच, तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे, हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
1: हो नक्कीच. तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1,00,000 केस असतात आणि जर 100 हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल, तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल, तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे, जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज

0: असते. नक्कीच. तर मग याची प्रमुख कारण काय सांगता येतील? त्याची कारण जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे,
1: अनुवंशिकतेमुळे
0: होतं. आणि जर आई वडिलांना असेल तर
1: मुलांना
0: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो. नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे. मुलींमध्ये पीसीओडी कॉमन झालेला आहे, त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअर फॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअर फॉल हा कॉमनली होतो, ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम असं म्हणतो, ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो. तर तब्येत खराब झाली असेल, जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे, आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअर फॉल सुरू होऊन जातो. तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपलं केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे हेअर फॉल देखील ह्या सगळ्या कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण. आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटीन म्हणतो ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, जर B12ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन D3 पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना 3 प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल किंवा काही औषधं घेतले असतील तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअर फॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो अलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा अलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस

0: शरीरावरचे केस टाळूवरचे आयब्रोजचे सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो, तो शरीरामध्ये निर्माण झालेला ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा अलोपेशिया म्हणजे हे तीन प्रकारचे अलोपेशियाज आपल्याला म्हणता येईल. तर याची ट्रीटमेंट देखील वेगळी वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो, पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्सिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्सिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशनवाले मिनॉक्सिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती युज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोजोम्सवाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय कॅपॅक्सिल असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही यूज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा
1: नक्की
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो नक्कीच असं आहे, कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो, त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता जो शॅम्पू तुम्ही युज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये, कोमट पाण्याने केस धुवायला हवेत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक, तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे, म्हणजे खूप पेशंट्स मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही तेल हे लावायलाच पाहिजे, कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू लावतात देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल

0: तेल वापरू नका
1: नका
0: तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणता येईल सिरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा ताई आजकाल सलूनमध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात म्हणजे अगदी हेअर स्टाईलिंग पण वारंवार केल्या जाते. अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलूनमध्ये जायला लागले. तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो हीट स्टायलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे सिस्टीन ट्रीटमेंट आहे बोटॉक्स ट्रीटमेंट आहे ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं. नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता. तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट्स करायला हव्यात कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात तुटू शकतात ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे किरॅटिन वगैरे सिस्टीन वगैरे तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात. लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. तर तुमचे केस तुटायला सुरू होतात. त्याचं जे एक सखाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये खाज येत असेल तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची तर ही ट्रीटमेंट थोडी फार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं. तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमचे केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील तुटत असतील आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील.
1: नक्कीच. श्रद्धा ताई एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं. घरच्या घरी मेहंदी लावली जातात नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात. तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना? कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना. सगळ्या
1: याबद्दल काय सांगा?
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना. 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस मला काळेच
1: दिसायला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या केसांवर होतात. केस तुटणे काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करायला
1: पाहिजे.
0: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी यूज करू शकता नॅचरल मेहंदी किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्ममध्ये असतात त्याचा रंग जो आहे तो काळा येतो. पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट जर होतात जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत ड्राय झालेले आहेत
1: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
0: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील
1: शिरतो.
0: त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा. कारण त्याची साईड इफेक्ट इतकी असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
1: कारण केस धुताना बरेच ते

0: सगळे केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर
1: पण येतात, त्याचे तुम्हाला साइड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. एक 5-6 वर्ष झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साइड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
0: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाण खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगाल?
1: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशनमध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 20व्या वर्षी 25व्या वर्षी टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशनमध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सीरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
0: अगदी.
1: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
0: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
1: नक्कीच तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे. कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही, पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. त्याच्यामध्ये व्यवस्थित OT मध्येच ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केश प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
0: म्हणजे प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील
1: हो
0: प्रतिसाद.
1: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
0: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये. जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात, तर दही, लिंबू ह्या अतिप्रमाणात
0: रस लावणे
1: अतिप्रमाणात नको व्हायला, कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला, तर आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही केस धुवायला हवेत. आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून, की ज्याच्यामध्ये पॅराबेन, SLS हे कमी असतील.
0: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
1: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी, ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाइज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं. आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा, की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण, तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
0: सुंदर दिसतील.
1: सुंदर दिसतील नक्कीच.
0: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉ श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडून जाणून घेतली. शिवाय आताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉ श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, या प्रसारण सभेत मी सुप्रिया देशपांडे आपलं मनपूर्वक स्वागत करते. यानंतर ठीक 1 वाजता ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आणि त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राच्या प्रसारणात गीतबहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1 वाजता ऐकूयात बातमीपत्र आमच्या केंद्रावरून.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना अशा 11 जागांसाठी मतदान सुरळीत होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील 14 केंद्रांवर मतदान सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 13 मतदान केंद्रांवर आज सकाळी 8 ते 10 या वेळेत 1637 मतदारांपैकी 111 मतदारांनी आपला हक्क बजावला. यात 59 महिला आणि 52 पुरुषांचा समावेश आहे. यानुसार सुरुवातीच्या 2 तासात 17.43% मतदानाची नोंद झाली आहे. नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत आज दुपारी 12 वाजेपर्यंत 619 पैकी 61 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. झारखंडमधील राज्यसभेच्या 2 जागांसाठी मतदान सुरू आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा यांच्यात मुख्य लढत होत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन 1930 कार्यप्रणालीचा आढावा घेतला. सायबर गुन्हे, विशेषतः सायबर आर्थिक फसवणूक यापासून नागरिकांना तातडीनं दिलासा मिळावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध नागरिक केंद्रीत यंत्रणांचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. यंत्रणा अधिक प्रभावी आणि जलद प्रतिसादक्षम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन प्रेसची पायाभरणी करतील. ही प्रस्तावित एक्स्ट्रुजन प्रेस संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक मोठी राष्ट्रीय संपत्ती ठरेल. ही प्रेस संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठं

उच्च शक्तीचं आणि अचूक अॅल्युमिनियम मिश्र धातूचं एक्सट्रुजन तयार करण्याची देशाची क्षमता मजबूत करेल. हा प्रकल्प महत्वपूर्ण अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठिंबा देण्यास मदत करेल. देशात एकूण 7 बुलेट ट्रेन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. यात मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद मार्गांचाही समावेश आहे. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ केवळ 48 मिनिटांवर येईल. तसंच पुणे हैदराबाद हे सुमारे 500 किलोमीटरचा प्रवासही सुमारे 2 तास 8 मिनिटांत पूर्ण होऊ शकेल. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प आता नव्या मार्गानं राबवला जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या थेट मार्ग शक्य नसल्यानं हा प्रकल्प पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक

0: शक्य नसल्यानं हा प्रकल्प पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक अशा टप्प्यांमध्ये विकसित केला जाणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात बोलताना सांगितलं. यासाठी मोठ्या प्रमाणावर कामांना मंजुरी देण्यात आली असून काम सुरू झालं आहे. याचबरोबर जेएनपीटी आणि वाढवण बंदर यांना विदर्भ तसंच मराठवाड्याशी जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 75% भागाला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून लॉजिस्टिक्स खर्चात सुमारे 8% कपात साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग हॉकी सामन्यात भारतीय पुरुष संघानं काल गतविजेत्या जर्मनीला 3-1 पराभूत करून दणदणीत विजय नोंदवला. भारतासाठी मनदीप सिंग, शिलानंद लाक्रा आणि नीलाकांत शर्मा यांनी गोल केले. या सामन्यात मनप्रीत सिंगनं आपला 413 आंतरराष्ट्रीय सामना खेळून भारतासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम प्रस्थापित केला. आज होणाऱ्या पुढील सामन्यात भारताचा सामना जर्मनीशी होईल. मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खराब, ईशारानी बरुआ, अश्मिता चालिहा आणि तरुण मन्नेपल्ली यांनी आपले सलामीचे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीमध्ये श्रियांशी वलीशेट्टी आणि रक्षिता श्रीरामराज यांनीही पुढील फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीमध्ये रौनक चौहान आणि तरुण मन्नेपल्ली यांनी विजय मिळवला. मिश्र दुहेरीमध्ये ईशान भटनागर आणि श्रुती मिश्रा यांच्या जोडीनंही दणदणीत विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. साने गुरुजी या सिनेमातलं कविता कृष्णमूर्ती, संजीव अभ्यंकर आणि शान यांनी गायलेलं हे गाणं. संगीतकार राहुल रानडे.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेब्स, ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकता आहात. आता

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीत बहार कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे. विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
2: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं. पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए. ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता कोई भी समाज पीछे ना रह जाए.
1: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम

इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरु आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून
तो विश्वचषकात

0: हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुर्या ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 1:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला, जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सध्यास्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्डचा आढावा तसंच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर जनजागृती व्याख्यान पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत अंधत्व निर्मूलनासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आगामी पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इतर घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक किल्ले धारूर इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बीड जिल्हा पोलीस विभागासाठी 4 AI सर्व्हेलन्स व्हेकल्सचं उद्घाटन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते झालं. माजलगाव पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाडी टाकून लसीचा साठा नष्ट केला तर रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता अतिक्रमण हटवून मोकळा करण्याचे आदेश तहसीलदारांनी जारी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी अभिवादन केलं. माजलगाव तालुक्यातल्या श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त लाखो भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं. महिनाभर चाललेल्या या यात्रेत दररोज अन्नदान भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
2: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. ऐकूयात साधना सरगम यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की आणि चित्रपट सखी.

श्रुतेहो कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मेजर साब या चित्रपटातलं, अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आहे. देव कोहली आणि आनंदराज आनंद यांचं, संगीतकार आनंदराज आनंद.

श्रोते, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आहे कहो ना प्यार है, या चित्रपटातलं लकी अली यांनी गायलेलं. विजय यांच्या गीताला संगीत दिलंय राजेश रोशन यांनी.

श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार जतीन ललित।

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात विनोद राठोड आणि अलका याज्ञिकी यांच्या युगलस्वरातलं गौहर कानपुरी यांचं हे गीत, संगीतकार अन्नू मलिक आणि चित्रपट बाजीगर.

बाजीगरी या चित्रपटातलं विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 MHz. 2:30 झाली आहेत. आता विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतो, मुंबई केंद्रावरून सहक्षेपित विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. याच कार्यक्रमाचा आस्वाद आपण पुन्हा घ्याल 3:10 FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, यानंतर ठीक 3 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लातूर, बीड, धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी, जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र इथं दुपारी 12 केवळ 27% मतदारांनी मतदान झालं. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं.

या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रुजन

दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रुजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25-30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्राखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंग स्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये भारतातल्या 3 संस्थांचा समावेश.
सोन्यावरचं आयात शुल्क

श्रोते हो, विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. आता युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मानदेयाळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या

0: पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळे प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळे. यानंतर त्यांना UKच्या कॅम्ब्रिज विद्यापीठात फ्रेडरिक जी हॉपकिन्स प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या ऊतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी सायटोक्रोम सी या एन्झाईमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यांत पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD ही मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वाचा ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या.
0: मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेध विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेध विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची

0: बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्समुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: डा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेग विश्वाचा. मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका. यात आपण ऐकूया मल्लखांब पटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांब पटू आणि वीरांगण संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की या प्रवासाची सुरुवात कशी झाली.
3: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातनं झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला. आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं. त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला. तिथून शाळेपासून मुळतः या खेळाची सुरुवात झाली.
2: तर तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
3: उत्सुकता होती आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी एक तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते. कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच आणि तीच खरी मजा पण असते की मलखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही कितीही

0: तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता. तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो.
1: पण या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
0: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याचं जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होता पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा आणि नागपुरातला एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला.
1: कुठल्या सालची गोष्ट आहे ही?
0: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे.
1: ओके.
0: 2009-10 दरम्यान. तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते आणि मग त्यामुळे तेवढं विकसित पण नव्हतं, म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं. म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं. क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मल्लखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे. तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं. पण नंतर नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो, काही 2-3 महिने तिथे सराव केला, तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो, त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट कसे करतात, त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की मल्लखांब खेळायचं म्हणजे मल्लखांब ऍक्च्युअली तुम्हाला जर तुम्ही 1 तास सराव करत असाल तर 20 मिनिट मल्लखांब करायचे. हा, तुम्हाला 40 मिनिट त्या मल्लखांब वर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात. म्हणून 15-20 मिनिट मल्लखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदानी व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं. त्यानंतर जर तुम्हाला 3 तास, 2.5 तास, 2 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर नंतर कळत गेलं. जेव्हा थोडस एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाहीये जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे. तर मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिली ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं, हे शक्यच नाही, हे अमानवी आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाहीये, ही कुठली अशी गोष्ट नाहीये की जी असाध्य आहे, ती साधता येऊ शकते. पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मल्लखांब शिकवायचं आहे मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाहीये की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल, तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते, कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार, षटकार, हे विकेट, या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एक एका क्षणात आनंद मिळतो. तसं मल्लखांब मध्ये नाहीये, मल्लखांब मध्ये एक इलेव्हन शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे. तुम्ही 2 महिने त्या प्रोसेस मध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेलमध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मल्लखांब कुठे शिकवलं जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत, तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितलं की कसा असतो, काय असतो, याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मल्लखांबवर करणारा, एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते, म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथसाठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंटसाठी कोणती करायची, त्या एलिमेंटसाठी कोणती करायची आणि त्या एलिमेंटसाठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या ह्याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक

0: म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्वॉल्व्ह आहे. पण जितकं शोल्डर इन्वॉल्व्ह असतो त्या तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. तर हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता. आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा.
0: हा म्हणजे तुम्ही शोल्डर्सची एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे. पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात, तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये, तुमच्या ग्लूट्समध्ये, तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना. म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्म अप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती. मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जंगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते.
1: अच्छा.
0: हा, तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्झिबिलिटी लागतेच, तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो. तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचंय तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं. तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला कधी घ्यायचंय कधी सोडायचंय हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोरजोरदार असा श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला बॅलन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं. तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला 1-5 शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांबर बसून, तर तो मला खाली घालता यावा पहिले. आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्म अप झाल्यानंतर, त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो. तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा.
0: आणि एकाग्रता सुद्धा, म्हणजे याच्यात असं आहे, मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास, त्यावेळी ते आमच्या जेव्हा मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद, तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा, तू कोणाचंही उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे, किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे, तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता, किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो. कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असा असा एलिमेंट बसवून देणे, हे कर, हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं. तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते, जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत, आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं.
1: बरोबर.
0: लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं. पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले, तयार झाले, की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही, हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत. आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचं आहे. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना, संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन, की मलखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही, किंवा त्याच्या अवतीभोवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ. आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणून हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा

0: आम्ही सुरू केली.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मलखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा, जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटर्स आहेत. आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली त्यात तीनही ऍपरेटर्स आहेत, क्रॅश मॅट्स आहेत, चांगले फ्लोअर मॅट्स आहेत. तर ती सगळी सोयीसुविधा दिली. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात. फीस पण चांगली देतात, तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात, त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये. म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही, तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे, तू तुझ्या गुरूंकडनं तर फुकट शिकला ना. असा एक थोडासा भाव असतो की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल, सांस्कृतिक खेळ, सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपल्या जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा म्हणजे त्यांना जर आता मला मलखांब खेळायचं आहे किंवा मल्लखांबचं संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय आणि जर मलखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काही टिकू शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इथल्या संघटकांचा होऊ शकतो, इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईने चांगल्या पद्धतीने केलं की मुंबईत प्रशिक्षक का बरं तयार झाले इतके चांगले, कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव. खेळ टिकव कसा, त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे, तो त्याचा वेळ देतोय, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या पद्धतीने जावं लागेल. कोचेसला पण संघटकांना पण प्रशिक्षकांना सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलंय, चांगलं विरांगणचं पण केलंय आणि छान त्यामागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसारभारती
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, येत्या 22 तारखेला मतमोजणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तयारीचा शिक्षण मंत्र्यांकडून आढावा. आणि बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. आता सविस्तर बातम्या. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडलं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. मतमोजणी येत्या 22 तारखेला होईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. औरंगाबाद, जालना मतदारसंघासाठी 98.90%, नांदेड जिल्ह्यात 99.78%, तर उस्मानाबाद, लातूर, बीड मतदारसंघात 99% मतदान झालं. परभणी, हिंगोली मतदारसंघात दुपारी 2 वाजेपर्यंत 75% मतदान झालं, तर यावेळेपर्यंत कळमनुरी मतदान केंद्रावर 100% मतदानाची नोंद झाली. दरम्यान या मतदान प्रक्रियेत लातूर इथं वंचित बहुजन आघाडीनं मतदान न करण्याचा निर्णय घेतला. नांदेड आणि

0: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नसल्याचा आरोप करत लातूर इथं काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नसल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीनं घेतली, त्यामुळे लातूर शहरातल्या आघाडीच्या सर्व 5 नगरसेवकांनी आज मतदान केलं नाही. या निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीकडे पुरेसं संख्याबळ असल्यानं महाविकास आघाडीला अधिक मतांनी विजय मिळवणं शक्य नसल्याचं ते म्हणाले. शिवसेनेतील संवादाचा अभाव आणि नेतृत्वाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी असल्याचं नमूद करत उद्धव ठाकरे यांनी याचा गांभीर्यानं विचार करावा असंही बावनकुळे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतिमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानके राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा असंही त्यांनी सूचित केलं. या बैठकीत परीक्षेची पूर्वतयारी, समन्वय यंत्रणा, सुरक्षाविषयक नियम, वाहतूक आणि आवश्यक सामुग्रीच्या व्यवस्थापनासाठी केलेलं नियोजन, तक्रार निवारण यंत्रणा तसंच परीक्षेच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या एक्सट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दर्शवणारी क्वाक्रेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. यात पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश असून आयआयटी दिल्ली 118व्या, आयआयटी मुंबई 134व्या तर आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने कोलकाता पोलिसांसमोर आज शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाख रुपयांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीहमधल्या भूसुरुंगस्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं. पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करून दुष्काळाला हरवत जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचं आवाहन मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. अल निनोमुळे यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त

0: करण्यात आला असून उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन आणि संवर्धन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात नमूद केलं. मृद आणि जलसंधारण विभागानं राज्यभर मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं हाती घेतली असून निधीची कमतरता भासू देणार नाही असंही मंत्री राठोड यांनी यावेळी आश्वासित केलं. अन्न पदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सूर्या ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दिले आहेत. काही व्यावसायिक अन्न हाताळणी आणि प्रक्रियेदरम्यान गंजलेली खराब झालेली सुरी वापरताना आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या विशाल डेअरीवर आज धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट पेढा तयार केला जात असल्याचं तपासात समोर आलं. हा पेढा बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातल्या अनेक देवस्थानांमध्ये विक्री केला जात होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जालना जिल्ह्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त बदनापूर तालुक्यातल्या वरुडी आणि जालना तालुक्यातल्या सावरगाव या ग्रामपंचायतींची विभागस्तरीय तपासणी आज करण्यात आली. यावेळी विभागीय अप्पर आयुक्त सुषमा देसाई यांनी स्वच्छतेच्या कामात सातत्य राखण्याचं आवाहन केलं. तपासणीदरम्यान समितीनं वैयक्तिक शौचालयांचा वापर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन पाणी पुरवठा शाळा आणि अंगणवाडी परिसरातली स्वच्छता सार्वजनिक शौचालय पाण्याची गुणवत्ता आणि पर्जन्य जल पुनर्भरण आदी बाबींची पाहणी केली. लातूर इथं जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. या परीक्षेदरम्यान आवश्यक सुविधा परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असल्याची खात्री करावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी काळजीपूर्वक आणि समन्वयानं काम करावं अशा सूचना त्यांनी संबंधितांना यावेळी दिल्या. जिल्ह्यात एकूण 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. शेतकऱ्यांना 100% कर्जमाफीच्या मागणीसाठी बुलडाणा इथं क्रांतिकारी संघटनेचे नेते रविकांत तुपकर गेल्या अनेक दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. प्रकृती खालावली असतानाही त्यांची मागणी ठाम असून सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं तुपकर यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. या आंदोलनाला बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. FIH महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीतला सामना उद्या येत्या 20 तारखेला होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण. येत्या 22 तारखेला मतमोजणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तयारीचा शिक्षणमंत्र्यांकडून आढावा. आणि बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः.
2: आदौ मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी पेरिसनगरे प्रमुखैः फ्रांसदेशीयैः वाणिज्यनेतृभिः सह अनेकानि उच्चस्तरीय मेलनानि कृत्वा वीबाटेक 2026 इत्यस्मिन् कार्यक्रमे भागं गृह्णाति. केन्द्रम् अस्मिन् आर्थिकवर्षे 26,000 किलोमीटर मितानां ग्रामीणमार्गाणां निर्माणाय 18,900 कोटिरुप्यकाणि विनियोजयति. केन्द्रीय शिक्षामन्त्री धर्मेन्द्र प्रधानः नीट यूजी इति पुनः परीक्षायै सर्वान् सम्बन्धान् अधिकारिणः जागरूकाः भवेयुरिति निर्दिष्टवान्. अमेरिका ईरान देशाभ्याम् आगामि 6 दिनपर्यन्तं व्यापक शान्ति सन्धिवार्तायां सहमतिः प्रकटिता. अपि च न्यूजीलैंड देशे FIH महिला नेशन्स कप इति हॉकी स्पर्धायां भारतदलं उरुग्वे देशं 3-2 इति अन्तरालेन विजित्य उपान्त्यचक्रं प्रविष्टम्. अथ वार्ताः विस्तरेण. प्रधानमन्त्रिणः भारत फ्रांसयोः आर्थिक औद्योगिक

कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉ सोनल कुलकर्णी यांची मुलाखत. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, योग ही एक प्राचीन पद्धत आहे ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक आजार टाळण्यासाठी योग अत्यंत फायदेशीर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वेगवेगळ्या

0: या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातून मुक्त होण्यासाठी योगाची कशी मदत होते हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सोनल कुलकर्णी यांना. डॉक्टर सोनल कुलकर्णी या होमिओपॅथी तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, योग शिक्षिका तसंच मुद्रा चिकित्सक म्हणून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. डॉक्टर सोनल कुलकर्णी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता.
0: डॉक्टर सोनल, सध्या औद्योगिक क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, पण त्याच्यामधून जो काही त्यांना ताणतणाव आहे किंवा शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं आहे, ह्या सगळ्यासाठी योग त्यांना कसा मदत करू शकतो? बरं,
1: ज्या वेळेस औद्योगिक क्षेत्राचं विस्तृतीकरण चालू आहे त्याचबरोबर त्याच्यातले आव्हानं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर पाहिलं तर रोज सकाळी उठून जी आपली धावपळ असते आणि दिवसभर कामाचा तणाव असतो आणि बऱ्याच जणांचं झोप होत नाही किंवा हे सगळे तणाव असतात, तर की योग हा तुमचा फक्त सोबती नाही तर योग हा एक संजीवन म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काम करू शकतं. जिथे आपण आजारांना केवळ बरं करण्यासाठी नाही तर आजारांना लांबच ठेवण्याचं आपण काम करू शकतो.
0: डॉक्टर, पण त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात जसं काही बांधकाम क्षेत्र आहे, शेतीच्या याच्यात काम करणारे लोक आहेत, ह्या शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना योग आणि प्राणायाम किती उपयुक्त ठरू शकतो? बरं,
1: प्रत्येक क्षेत्रामध्ये योगाचं महत्व आहे. जसं की आता बांधकाम असो, शेती व्यवसाय असो किंवा इतरही ज्याच्यामध्ये शारीरिक श्रम भरपूर आहेत, तिथे नक्कीच योग हा आपल्याला मदत करू शकतो. कारण ज्यावेळेस आपण योग योग्य पद्धतीने निवडतो त्यावेळेस जो स्नायूंवरती येणारा रोजचा तणाव आहे, शारीरिक थकवा आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर दिवसभर काम केल्यानंतर येणारा मानसिक थकवा आहे, या सर्वांना परतवून लावणारा जर कोणी एक सुंदर सोबती असेल तर योग आणि त्यांची आसनं आहेत, प्राणायाम पण श्वसनाचे जे आपण व्यायाम आहेत. पण नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना शारीरिक श्रम आणि मानसिक श्रमही भरपूर आहे तिथे योग आणि प्राणायाम नक्कीच मदत करू शकतो स्मिता.
0: तर मग ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन जीवनशैलीचा त्यांच्या सांधे, स्नायू आणि श्वसन संस्थेवर कसा परिणाम होत असतो?
1: योग इतकं प्राचीन शास्त्र आहे हे जसं महर्षी पतंजलीनी प्रत्येक अबालवृद्ध सर्वांसाठी खूप सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस कामाचा तणाव आहे तर त्याची आपल्याला सुरुवातीला लक्षणं आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. जसं सकाळी झोपेतनं उठल्यानंतर उठण्याची इच्छा न होणं, त्यानंतर शरीर आखडतं, त्यानंतर आपल्या शरीराची स्नायूंची क्षमता हळूहळू मंदावत जाते आणि कालांतराने त्याचं रूपांतर कुठल्या तरी व्याधीमध्ये होतं. तर ह्यांची जे लक्षणं आहेत आपण सुरुवातीलाच जर का ओळखली, हा सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आम्ही सांगतो की सकाळी तुम्ही योग आसनं जर केली, त्यानंतर जर का काही ताणन क्षमता वाढवणारे स्नायूंचे व्यायाम जर केले, फुफ्फुसांचे क्षमता वाढवणारे जर का काही प्राणायाम केले, तर नक्कीच तुमचा जो दिवस आहे तो एक ऊर्जा देणारा तुमचा दिवस पूर्ण जाऊ शकतो स्मिता.
0: डॉक्टर, आता काही क्षेत्रांमध्ये असं असतं की त्या व्यक्तींना बराच वेळ उभं राहावं लागतं किंवा जड वजन उचलावी लागतात, यामुळे होणाऱ्या हाडांचं जे दुखणं असतं तर ते कमी करण्यासाठी मग कोणती आसनं उपयुक्त ठरू शकतात? बरं,
1: सर्वात आधी तर उभं राहण्यामुळे तुमच्या स्नायूंवरती ताण पडणार आहे, मणक्यांवरती ताण पडणार आहे, त्याच्यानंतर पायांवरती दीर्घकाळ उभं राहिल्यानंतर सूज येणं आणि त्यानंतर व्हेरिकोज वेन्स नावाचा जो एक प्रकार आहे त्या सगळ्या तणावाचं रूपांतर ह्या सगळ्या व्याधींमध्ये होत असतं. तर त्यासाठी जर सकाळी तुम्ही कामावरती जाण्यापूर्वी ताडासन आहे, त्याच्यानंतर मार्जरी आसन आहे, त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, ज्याच्यामध्ये तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतं, 12 सूर्यनमस्कार तुम्ही नक्की करा. 12 सूर्यनमस्कार आणि त्याच्याबरोबर त्याची मंत्र सूर्यनामावली बरोबर म्हटलेले सूर्यनमस्कार, तेव्हा फक्त शरीराचे स्नायू नाही आपले मनही ऊर्जावान होते. मंत्रोच्चारांनी आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुद्धा वाढते आणि एकंदरीत त्याचा आपल्याला फायदा दिवसभरासाठी होतो. मग तुम्ही दिवसभर दीर्घकाळ जरी उभं राहिलात तरी तुम्हाला तणाव कमी प्रमाणात जाणवतो. खूप जास्ती वजन उचलल्यामुळे त्याचं रूपांतर कंबरदुखीमध्ये होतं. पण योग हा फक्त तुमच्या मॅटवरती न करता त्याला तुम्ही तुमच्या आहारामध्येही घेऊन जा असं सांगण्यात आलेलं आहे. तर नक्कीच तुमचा आहार जर का पोषक असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच कंबरदुखी आणि हे सगळे जे काही आव्हानं त्यांना सामोरं जावंच लागणार नाही. आणि वजन उचलल्यामुळे जे काही स्नायूंना तुमच्या हानी होते ती हानी आपण टाळू शकतो स्मिता.
0: डॉक्टर, आता तुम्ही कंबरदुखीबद्दल बोललात तर मग कंबरदुखी आणि मणक्याच्या तक्रारींसाठी मग कोणती योगासनं उपयुक्त आहेत? बरं,
1: कंबरदुखीसाठी सगळ्यात प्रामुख्याने तर ताडासन तर आहेच आहे. त्याच्यानंतर आपण कटीचक्रासनाचा एक प्रामुख्याने उल्लेख इथे करतो.

0: कारण आपला जो मणक्यांचा भाग आहे त्याला संपूर्ण आपण पीळ देण्याचं काम करत असतो. कटीचक्रासनामध्ये तुमची मान, पाठ, कंबर आणि पाय हे सर्वच त्याच्यामध्ये पूर्णपणे रिलॅक्स होत असतात. दुसरं, मर्कटासनाचा एक संच असतो, तो मर्कटासनाचा संच करू शकता. त्याच्यानंतर सेतुबंध आसन, तुम्ही प्रामुख्याने ह्याला अजिबात टाळू नका. जर तुम्हाला कंबरदुखी आहे तर सेतुबंधासन हे तुमच्यासाठी एक खरोखर वरदान आहे. स्मिता,
1: डॉक्टर सोनल, आपण बघतो की कामगारांना सततच्या कामाच्या ताणामुळे खांदे, मान, मनगट यावर ताण येत असतो, तर हा ताण कमी करण्यासाठी कोणते सोपे योगाभ्यास आहेत की जे ते करू शकतील?
0: योग सुरुवात करण्याच्या आधीही एक सूक्ष्म व्यायाम नावाचा एक प्रकार असतो. महिलांनी तर हा नक्कीच करावा, कारण ज्यावेळेस आपला जो ताण शरीरामध्ये साठत आहे तो वात ह्या स्वरूपात साठत असतो स्मिता, तर त्याचं निर्मूलन करण्यासाठी सूक्ष्म व्यायाम, जसे छोटे छोटे सांधे आहेत आपले, जसे की बोटं आहेत, मनगट आहे, मान आहे, खांदे आहेत, पायांची बोटं आहेत, पायांची जी काही स्नायू आणि पायांची जी काही सांधे आहेत, त्यांच्या मंद हालचाली जर आपण केल्या तर त्यांचा तणाव पूर्ण कमी होतो आणि नक्कीच आपल्याला एक ऊर्जा तिथे बघायला मिळते. त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. नेहमी सबब दिली जाते की आमच्याकडे वेळ नाहीये. प्रामुख्याने महिला वर्ग असो किंवा कामगार बंधू असतील, त्यांची मुख्य सबब ही असते की माझ्याकडे वेळ नसतो. योगसूत्र लिहिताना सगळ्यात आधी अथ योग अनुशासनम, म्हणजे अनुशासन. जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही थोडंसं डिसिप्लिन आणलं तर कुठलीही गोष्ट मला नाही वाटत असाध्य आहे. तुम्ही जर 7 ते 8 मिनिटं सोपे व्यायाम करण्यासाठी जर काढू शकलात तर तुमच्या शरीरामध्ये रोग कुठलाही बळावणार नाही, याचं मी नक्की शाश्वती देऊ शकते. सूक्ष्म व्यायामांना विस्तृत करायचं झालं तर मानेच्या ज्या हालचाली आहेत त्या योग्य पद्धतीने श्वासांच्या सोबत करणं आवश्यक आहे. त्यानंतर खांद्यांना गोलाकार पद्धतीने फिरवणे, मनगट जे आहे गोलाकार सरळ आणि उलट पद्धतीने फिरवणे, त्यानंतर पायांची जी काही सांधे आहेत त्यांच्या हालचाली आहेत, बोटांच्या हालचाली आहेत, सोबत जर का आपण कटीचक्रासन असे जे सोप्या पद्धती जर का आपण केल्या तर नक्कीच तणाव मुक्त आपण होऊ शकतो आणि तुमचे आखडणार नाही स्नायू. जर का तुम्ही रेग्युलर पद्धतीने जर का आपण गोलाकार आणि सोप्या पद्धतीने जर तुम्ही स्नायूंना मुव्हमेंट केली तर तुम्ही तिथे आखडणार नाही.
1: डॉक्टर, औद्योगिक क्षेत्र म्हटलं की त्याच्यामध्ये धूळ आहे, धूर आहे किंवा या रासायनिक पदार्थांचा एक वास आहे, तर ह्या सगळ्यांना ह्या कामगारांना सामोरं जावं लागतं, तर त्यातून त्यांना ज्या काही व्याधी उत्पन्न होतात तर त्यासाठी कोणते प्राणायाम म्हणा किंवा कोणते योगासनं उपयुक्त ठरू शकतील?
0: ज्यावेळेस ह्या धुळींचे कण, रासायनिक जे काही पदार्थ आहेत नाका आणि तोंडाद्वारे आपण घेत असतो शरीरामध्ये, ते श्वासनलिकेद्वारे आपल्या फुफ्फुसांमध्ये साठत असतात. काही कालांतरानंतर त्यांचं जे काही परिवर्तन आहे, फुफ्फुसांचे आजार आहेत, त्याची सुरुवात छोट्या छोट्या आजारांपासून होते. जसं की तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती सुरुवातीला कमी जाणवेल, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे असं आपण जर दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, वेळेवरती त्याचा प्रबंध नाही केला, तर त्याचं परिमार्जन न्यूमोनिया, लंग कॅन्सर, दमा, श्वास लागणे, हृदय विकार, वजन वाढणे, परत त्याच्यानंतर मनावरती. हठयोगामध्ये एक सुंदर श्लोक आहे, जेव्हाही श्वासांचा प्रश्न येतो त्यावेळेस हठयोगामध्ये सांगितलेलं आहे की चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे तुमचा श्वास आणि तुमचं मन हे इतकं जोडलेलं आहे, जेवढा तुमचा श्वास दीर्घ तेवढं तुमचं मन शांत असतं. आणि त्या पद्धतीने उलट आहे, जर तुमचा श्वासच नीट नाहीये तर तुमच्या मनामध्ये तणाव, अँझायटी, डिप्रेशन, झोप न लागणे, म्हणजे हा धूर हा जो परिणाम आहे हा फक्त शारीरिक न राहता हा मानसिक पातळीवरती पण आपल्याला बघायला मिळतो. यावरती उपाय आहेत, जिथे श्वसनाची गती आपली कमी करता येईल असं दीर्घ श्वसन, जे तुम्ही मोकळ्या हवेत करणं आवश्यक आहे. सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस तुमचे प्रातविधी झाल्यानंतर तुम्ही मोकळ्या हवेमध्ये हे प्राणायाम करणं आवश्यक असतं. त्यामध्ये दीर्घ श्वसन आहे, अनुलोम विलोम, कपालभाती, त्याचप्रमाणे लंग रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस म्हणतो त्याला, छाती जिथे प्रसरण पावते आहे ती प्रसरण पावल्याने तुमच्या फुफ्फुसांवरती पण त्याचा परिणाम होतो. तो सकारात परिणाम कसा होतो, तुमची छाती प्रसरण पावणारे जे काही आसनं आहेत, जसं उदाहरण घ्यायचं झालं तर उष्ट्रासन आहे, भुजंगासन आहे, ह्या आसनांमुळे काय होतं, आपल्या ज्या फुफ्फुसांना आहे भरपूर प्रसरण पावण्याची एक तिथे संधी मिळते, त्यामुळे ते ऑक्सिजन इनहेलेशन भरपूर करतात, प्राणवायू भरपूर प्रमाणात येतो,

0: आणि त्याचा परिणाम असा होतो की मन शांत होतं. त्याच्यानंतर आपलं कार्बनचं जे काही उत्सर्जन आहे ते वेगाने, गॅशियस एक्सचेंज ज्याला म्हणतात ते वेगाने होतं. जो काही इम्प्युअर तिथला वायू आहे तो वेगाने शरीराबाहेर जातो, म्हणजे आपल्या फुफ्फुसांची शुद्धी तिथे होत असते. फक्त कार्बन डायऑक्साइड नाही, जी धूळ आणि जी रसायनं तुमच्या फुफ्फुसांमध्ये साठली जात आहेत दिवसेंदिवस, त्याचं सुद्धा आपण उत्सर्जन तिथे करू शकतो.
1: मग की ज्यांना दम लागतोय किंवा श्वास घेण्याला त्रास होतोय, तर अशा व्यक्तींनी योग करताना मग काय काळजी घेणं गरजेचं आहे बरं?
0: मला इथे काय करावं ह्यापेक्षा काय करू नये हे नमूद करणं जास्त आवश्यक वाटतं स्मिता. कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की योग करायचा आहे तर खूप तीव्र गतीने करायचा आहे, खूप सारी आसनं करायची आहेत, खूप साऱ्या फास्ट एक्सरसाइजेस करायच्या आहेत. असं न करता तुम्हाला दम लागण्याचा त्रास होतो आहे किंवा इतरही श्वासांचे विकार आहेत, तर तुम्ही सगळ्यात आधी ज्या फास्ट केल्या जाणाऱ्या एक्सरसाइजेस आहेत, योगासनं करतो किंवा जलद गतीने जी काही व्यायामाचे प्रकार आहेत, ती टाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या प्रकारांकडे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हळूवार पद्धतीने, थोडासा तुम्हाला कालावधी लागला त्याच्यात तरी हरकत नाही. आपण पाहिलं की फुफ्फुसांची प्रसरण होण्याची क्षमता वाढवण्याचे ज्या काही व्यायाम पद्धती आहेत किंवा ज्या काही सूर्यनमस्कार आहे जसं की, त्यानंतर बरेच काही आपण त्याच्यामध्ये योगासनही करू शकतो, प्राणायामही करू शकतो. पण ह्या सगळ्यांपेक्षाही जलद गतीने तुम्ही काही गोष्टी न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे स्मिता. त्यामध्ये एका प्रमाणापर्यंत कपालभाती हे करू शकतात. ज्यांना खूप जास्ती श्वास लागतो त्या व्यक्तींनी कधीही भस्त्रिका किंवा असे जे प्राणायाम आहेत जिथे तुमची अत्याधिक ऊर्जा पणाला लागलेली असते, ते प्राणायामांचे प्रकार टाळणं खूप आवश्यक असतं. तुम्ही सावकाश करणं हेच खूप आवश्यक आहेत.
1: डॉक्टर, कामगारांना फक्त शारीरिकच त्रास असतो असं नाही, तर त्यासोबतच त्यांना आर्थिक म्हणा किंवा कौटुंबिक ताण देखील बऱ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळी या ताणाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो बरं, आणि यामध्ये योगाची कशी मदत होते? मग
0: भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, योग कर्मसु कौशलम. ज्यावेळेस आपण काम करतोय, काम करत असताना तुम्ही अत्याधिक तणावपूर्व न करणं हे सगळ्यात आधी खूप महत्वाचं आहे. काम करता असताना तुम्ही त्याचा आनंद घेणं, त्या कामाला सुद्धा तुम्ही सकारात्मक दृष्टीने आणि एन्जॉय करून करणं आपण जे म्हणतो. पण ह्या सगळ्यांमध्ये जसं की आपल्या मनावरती परिणाम होतोय, अनिद्रा आहे किंवा अँझायटी आहे, असं जर का चिडचिडेपणा आहे, काम करत असताना तुम्ही शांत राहणं, सकारात्मक राहणं हे तर आवश्यक आहेच आहे. त्याशिवाय जो काही परिणाम आपल्याला त्या तणावाने झालेला आहे तो आपण टाळू शकतो. त्याचं संपूर्ण निर्मूलन करत असताना ध्यान पद्धती मी इथे विशेष करून अधोरेखित करेल. मानसिक तणाव जर असेल, श्वसनाचे जे काही व्यायाम आहेत, प्राणायाम आहेत, त्याबरोबर ध्यानाचा जर का अवलंब केला, ध्यानामध्ये सुरुवातीला तुम्ही शांतपणे बसणे, तुमचे जे काही मोबाईल किंवा जे काही स्क्रीन आहेत त्या सगळ्या तुम्ही जर टाळून सकाळी तुम्ही ताज्या हवेमध्ये एक 10 मिनिटं फक्त ध्यानाचा सराव केला, किंवा तुम्ही झोपण्यापूर्वी जर हा सराव केला, तर मानसिक तणाव जो काही आपल्या शरीरावरती मनावरती आला आहे किंवा त्याचं व्याधीत रुपांतर झालं आहे, तर त्यात सुद्धा फरक जाणवतो स्मिता. ते मला पूर्वी खूप जास्त दमा आणि सर्दीचा स्वतःला खूप जास्त त्रास होता, बरीच औषध उपचार करूनही त्यात फरक पडत नव्हता. मी रेग्युलर योगा प्राणायाम सुद्धा करत होते, पण मला ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल जर जाणवला तर तो केवळ ध्यानामुळे जाणवला. योग ही एक त्रिसूत्री आहे, त्याच्यामध्ये आसन, ध्यान आणि प्राणायाम हे तीनही अंग त्याच्यामध्ये अविभाज्य आहेत स्मिता. जेव्हा मनाचा प्रश्न येतोय तेव्हा ध्यान पद्धती स्वीकारत असताना एक आसन तुम्ही निवडावं. तुम्ही जर का खाली बसू शकत नाही, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ध्यान हे फक्त खाली बसून किंवा पद्मासनात केलं जातं, असं काहीही नाही. जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल असं आसन घ्यावं आणि त्याच्यावरती 10 मिनिटं बसून पाठीचा कणा सरळ ठेवून श्वासांवरती लक्ष केंद्रित करावं. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत असताना हळूहळू आपल्याला असं लक्षात येतं की आपलं मन शांत होत आहे, मनामध्ये विचार येत आहेत, पण हरकत नाहीये, तुम्ही त्याला हळूहळू टाळू शकतो. आणि आपल्याला असं लक्षात येतं की हळूहळू आपली एकाग्रता वाढायला लागते स्मिता. त्याचं रुपांतर असं होतं की आपल्याला झोप शांत लागते. आणि हा थेंबे थेंबे तळेसाची असा प्रकार आहे. पहिल्याच दिवशी जर कोणी म्हणाले की मला जर ध्यान व्हायला पाहिजे तर असं होणार नाही. नियमित सरावाने हे साध्य होत. कमीत कमी आठवड्यातनं 5 दिवस आपण ध्यान केलं पाहिजे आणि किमान 10 मिनिटं ध्यान केलं पाहिजे. ओम उच्चारण ही अतिशय सुंदर ध्यान पद्धती आहे.

0: भ्रामरी तुम्ही जर का केलं, आता रिसेंट खूप रिसर्चेस आहेत स्मिता ज्याच्यामध्ये सांगितलंय की एक भ्रामरी जरी केलं तर आपलं अल्फा स्टेट ऑफ माइंड म्हणजे जे ब्रेन वेव्स आहेत त्यामध्ये एवढे तरंग अनुभवायला मिळतात म्हणजे मन शांत करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो स्मिता.
1: डॉक्टर, अतिश्रम करणारे व्यक्ती आहेत तर त्यांना दिवसभराच्या श्रमानंतर शरीराला आणि मनाला आराम देण्यासाठी तर संध्याकाळच्या वेळेला किंवा झोपेच्या आधी असे शांततेने करण्यासारखी असणं काय आहे?
0: मी त्याला बेड टाइम रुटीन म्हणत असते, बेड टाइम रिच्युअल म्हणत असते. म्हणजे जसं की आपण दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी एक 10 मिनिटाचं रुटीन आपण जर का सेट केलं तर त्यामध्ये काही आसनं आपण करू शकतो. म्हणजे ध्यानाला बसण्यापूर्वी जर तुम्ही ही आसनं केली आणि ध्यान केलं तर अतिशय सुंदर तुम्हाला झोप लागू शकते. त्या आसनांमध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की ताडासन नक्की करायला पाहिजे ज्याच्याने संपूर्ण शरीरावरचा ताण कमी होतो स्मिता. वृक्षासन हे एक आसन असं आहे जे नक्कीच प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि 100% तुम्ही सेतुबांधासन करून जर झोपलात, सेतुबांधासन म्हणजे आपण जमिनीवरती सरळ झोपून कमरेचा भाग आपण उचलत असतो, हे 3 आसनं केले आणि 5 ते 10 मिनिटं ध्यान केलं, पलंगावरती बसून न करणं हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. कारण ज्यावेळेस आपण जमिनीवरती बसून किंवा चेअरवरती बसून करतो त्यावेळेस आपलं मन थोडंसं जागृत असतं आणि जागृत अवस्थेत मध्येच ध्यान करणं आवश्यक असतं. तर हे 10 मिनिटाचं रुटीन करून खूप जास्त फायदा होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तर तुम्ही म्हणाल नक्कीच अरे मला आज कमी तणाव जाणवतोय, सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटते. सकाळचा जो काही योग अभ्यास आहे त्याच्यापासून जर सुरुवात केली तर दिवसभर तुमचा ताणतणाव कमी होईल. योगासनं जर केले तर झोपही शांत लागेल स्मिता. काही निवडक प्राणायाम आपण रात्रीच्या आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतो. प्रामुख्याने तिथे दीर्घश्वसन, त्याच्यानंतर पूरक, रेचक आणि कुंभक ही प्राणायामाचा जो प्रकार आहे तो आपण निश्चित करावा. अनुलोम विलोम हा प्रकार इथे करू शकतो. टाळण्यासारखे जर प्राणायाम म्हटलं तर रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही कपालभाती, भस्त्रिका, बंध आणि पोटांची स्नायू जिथे कामाला लागतात असे कुठलेही प्राणायाम रात्री न करणंच योग्य ठरतं.
1: डॉक्टर, आता मधल्या वेळेत की जेव्हा त्यांना ब्रेक असतो त्या पिरियडमध्ये त्यांनी काही करता येतील अशी काही आसनं आहेत का बरं की ज्याच्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक ताण कमी होण्यास मदत होईल?
0: ज्यावेळेस हा बसण्याचा आपला कामाचा प्रकार आहे तर त्यावेळेस आपण डेस्क योगा म्हणतो आपण त्याला. तुम्ही बसल्या बसल्या सांध्यांच्या हालचाली करू शकता हळूवार पद्धतीने, गोलाकार पद्धतीने, जसं की पायांच्या हालचाली करू शकता. काही वेळा उभं राहूनही तुम्ही ताण क्षमता वाढवणारे व्यायाम प्रकार आहेत, योगासनं आहेत, ते करू शकता. त्याच्यामध्ये उभं राहून आम्ही मार्जरासन प्रकार सांगतो ज्याच्यामध्ये तुमचं जे काही खांदे आहेत त्यांना आपण प्रसरण पावण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे खांद्यांवरती पाठीवरती आलेला तणाव, त्याच्यानंतर आपला श्वासही थोडासा अनियमित झालेला असतो तो श्वासही त्याच्याने नियमित होतो. हे जर छोटे छोटे आपण आसनं केली उभं राहून मार्जरासनामध्ये तुम्ही फक्त एवढं करू शकता सुरुवातीला की उभं राहायचं आहे सरळ समस्थितीमध्ये आणि हाताची घडी घालायची आहे मागच्या बाजूने. फक्त एवढं केल्याने आपले खांदे प्रसरण पावतात आणि जो तणाव आलेला आहे पूर्ण तो नीट होतो आणि तुमचा श्वासही सुरळीत चालायला लागतो. तर हा प्रकार तर प्रत्येक जण करू शकतं. आपल्या पायाच्या पिंढऱ्यांना आम्ही सांगत असतो की हे तुमचं दुसरं हार्ट आहे, आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तर पायांच्या ज्या पिंढऱ्या आहेत त्यांना आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं ह्याला आम्ही सोलियस पुशअप असं म्हणतो. सोलियस पुशअपचा फायदा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण सुद्धा रेग्युलेट करतं आणि नक्कीच तुमचं रक्ताभिसरणही व्यवस्थित करतं. दिवसभराचा तुमचा जो काही ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो सुरळीत होतो, श्वास तुमचा व्यवस्थित होतो. एक वेळ आपण फिक्स करू शकतो जसं जेवणानंतर 1 ते 1.5 तासानंतर हे पिंढऱ्यांचे जर व्यायाम आपण केले, पिंढऱ्यांना फक्त तुम्ही टाचा उचलून त्यांना आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा जर प्रकार केला त्याचा परिणाम म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये मिळेल. आणि शिवाय आपण बाकीचे मानेचे खांद्यांचे जे सूक्ष्म व्यायाम आहेत तेही आपण इथे करू शकतो. आपण जे काही आतापर्यंत सर्व व्यायाम प्रकार, योगासन आणि श्वसनाचे व्यायाम पाहिले हे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहेत. पण खास करून महिला वर्गासाठी जसं की लॉंग सिटिंग आवर्समुळे कमरेचा भाग जो आहे तो आखडून जातो, पोटाचे स्नायू स्थूल आणि सैल पडायला लागतात हळूहळू, त्याचा परिणाम असा होतो की पोट सुटायला लागतं, तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सेतुबांधासन केल्याशिवाय झोपू नये. सकाळ आणि संध्याकाळ हे नक्की करावं तर त्यांचे हॉर्मोनल बॅलन्सही व्यवस्थित राहणार आहे. त्यांची कंबर आणि पोट ह्याचा सुद्धा तणाव कमी होणार आहे आणि पोटाचे स्नायू जे सैल पडत चाललेले आहेत ते सुद्धा पडणार नाहीत. दुसरं तर भद्रासन आपण ज्याला म्हणतो, भद्रासन म्हणजे बटरफ्लाय, खाली बसून तुम्ही दोन्ही पायांची तळवे जोडून सरळ बसणे थोडा वेळ, हा सकाळ संध्याकाळ तुम्ही

0: प्रकार करू शकता. त्यामुळे नक्कीच तुमच्या पोटाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि महिलांना नक्कीच फायदा होतो त्याच्यामध्ये. गर्भवती महिलांनी मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे असं सांगेल मी स्विता.
1: डॉक्टर, आज तुम्ही एक आहार तज्ज्ञ म्हणून देखील काम करता, तर ह्या सगळ्यांसाठी योग्य आहार कसा राहील त्याबद्दल काय सांगाल?
0: आपल्याला ऊर्जा देणारा आहार घेणं खूप आवश्यक आहे. जो धावपळ करणारा वर्ग आहे ना, त्यांचा जेवणाचा वेळ 5 मिनिटाचा असतो, म्हणजे ते खूप फास्ट जेवतात आणि न चावता गिळणे असा एक प्रकार होतो. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स पण खूप आपल्या शरीरामध्ये वाढत जातोय, तो जो की कारणीभूत आहे बऱ्याचशा आजारांना स्मिता. तर मी प्रामुख्याने इथे सांगेल की तुम्ही जेवा, कमी जेवा पण शांतपणे जेवा. त्याच्यानंतर पोषक आहारामध्ये जर का सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पालेभाज्या असणं, फळं असणं, डाळी, कडधान्य, ड्रायफ्रुट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स असणं, हे सर्वच आवश्यक आहे. एकच प्रकारचा आहार न घेता तुम्ही संतुलित आहार घेणं खूपच आवश्यक आहे. अथ योग अनुशासनम हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. रोज योग नक्की अंगीकारावा. प्राणायाम आणि ध्यान हे नियमित करावं. पोषक आहार घेणं, एक रुटीन छान सेट करणं हे खूप आवश्यक आहे. कामगार बंधू आणि भगिनी ते जर का स्वस्थ राहिले तर त्यांचा एक योगदान आपल्या समाजामध्ये खूप मोठं आहे. त्यांनी स्वतः स्वस्थ राहणं हे तर आपला देश, आपला राष्ट्र हे स्वस्थ होण्यास मदत होईल आणि नक्कीच तो होईल जर का तुम्ही योग अंगीकारला.
1: डॉक्टर सोनल, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या कामगार बंधू भगिनींना त्यांचा ताणतणाव म्हणा किंवा शारीरिक मानसिक व्याधी ज्या काही आहेत योग मार्गाने ते कसं दूर ठेवू शकतील हे सोप्या भाषेत समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरेच श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: अशी अचानक आली।
1: प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे। यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात, आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल का तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
6: PLI है ना?
7: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉगिन करें indiapost.gov.in पर।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात

988 पैकी 983 तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थूर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन

मार्गानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी

0: पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिवोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची जी G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची रचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, विवा बाजारातील अनिश्चितता असेल किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यात जे एजेंडाज येते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेसचं जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स खरेदी अध्यक्ष

0: त्यांनी त्या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे अशा याची परिषद त्यांनी घेतली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की जी श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्या पुरतं सीमित न ठेवता तसं ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय आव्हानांना एकत्र सामोरं जाण्याचं, त्याचा अर्थ सरळ आहे म्हणजे आता अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्रिने सामोरे जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंतचे सगळे प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानकं जोपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रगटामध्ये येत नाही तोपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही. जोपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन या सगळ्या समोर जायचं हे देखील कुठेतरी त्याच्या मागे असावं असं मला वाटतं. जी परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहे असं मला वाटतं.
1: तर G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
0: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त GDP का वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. जी पारंपरिक गोष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास आपण म्हणतो त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान वाटत नेहमी हे जे प्रगत राष्ट्र आहेत त्या याच्याबद्दल बोलत असतात पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय. तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
0: आपण जर का बघितलं तर या G7 परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका, एशिया, लॅटिन अमेरिका यांचे हित केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7 एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथकडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनीचा विशेष हा एकंदर कर्जाखाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली आहे. म्हणून भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो म्हणजे एका ठिकाणी

0: आणि G7 ते हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे जे प्रगतिशील राष्ट्र आहे आणि भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनयिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI सर्व समावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला. या बैठकीमध्ये AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2 ते 3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण म्हणजे या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AI ला स्पेस बाय डिझाईनच करायचं म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षितता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं. तो आफ्टर थॉट नसावा म्हणजे डिझाईनच त्याचं सेफ असावं. ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क्स असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसते. त्यांनी डीप फेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. काही सायबर फसवणूक असेल याच्यावर देखील सामूहिक कारवाई व्हावी. त्याचबरोबर AIचं जी फळं आहे ती ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचं जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही. त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो ज्याला आता आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले. त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली. तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं असतं. कारण त्याला एक पार्श्वभूमी आहे म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ त्यांची चर्चा करतात तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो भेट नव्हती तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेले असतील. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागला आहे. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करतो, पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते. कारण भारतासारखं मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिकदृष्ट्या त्यांना एक युरोपला पर्याय वाटतो. म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार उदयास येतो ज्याच्यामध्ये पुरवठा

0: दाखल तुम्ही अशा देशांमध्ये हलवता जे राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो, म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिकदृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारीबद्दलची चर्चा असेल, ह्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्स मध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात, म्हणजे EU युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित, या अतिशय महत्वाच्या दृष्टीला बघायला हवं.
1: नक्कीच सर, आपण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, सायंकाळचे ठीक 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.
1: आवड बळीराजाची हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना शीतल निमजेचा नमस्कार. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अभिप्राय पत्रांना आणि तुमच्या आवडीच्या सुंदर आणि झकास अशा गीताचा आनंद आवड बळीराजाची या कार्यक्रमातून आपण घेत असतो. तर श्रोते हो, आता उशीर न करता सुरू करूया आपल्या सर्वांचा आवडीचा कार्यक्रम आवड बळीराजाची.

आजच्या कार्यक्रमातील पहिलं पत्र आहे मुक्काम पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम इथून गजानन परिहार उषा परिहार अक्षय अतुल सुषमा समर्थ आणि समस्त परिहार परिवार मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून दिलीप हलगे बंडू हलगे छाया हलगे मीरा बायडाबाई संजय सुमित संकेत जयदीप प्रेरणा अपर्णा दीपाली आणि समस्त हलगे परिवार मुक्काम पोस्ट वसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून उमेशचंद्र नाळापुरे वसुंधरा नाळापुरे प्रज्ञा राजकुमार मध्यवाड संकेत साईनाथ देवयानी धनश्री समर्थ नाळापुरे आणि समस्त नाळापुरे परिवार मुक्काम पोस्ट खेडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे नंदा हनुमान उत्तम बोडखे मुक्काम पोस्ट असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून आत्माराम आसोले ललिता दुर्गा आणि समस्त आसोले परिवार रेवली तालुका परळी वैजनाथ येथून उमरे मामा सर्जेराव गव्हाणे सुमन सुंदरराव पृथ्वीराज धनंजय शिवराज मनीषा अनिता आणि समस्त उमरे परिवार गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे हर्षदराव पुंडे सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्र परिवार मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव प्रशांत जाधव प्रणव देशमुख संचित देशमुख जगुताई जाधव स्वातीताई देशमुख वर्षाताई देशमुख पूजाताई देशमुख प्रणाली देशमुख ऋतुजा देशमुख आणि

अस्त जाधव आणि देशमुख परिवार. गणेशनगर तालुका पूर्ण येथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, पूजा भारती आणि मित्र परिवार. राहणार सिरसी खुर्द तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथून शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम. हडोलते तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून नामदेव कलमे, आकाश कलमे, आशा कलमे, नारागुडे. तालुका यारबाग कर्नाटक येथून प्रियंका, अविनाश रेड्डी आणि समस्त मित्र परिवार. मौजी गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आणकर आणि मित्र परिवार. राहणार तिरुका तालुका जळकोट, जिल्हा लातूर येथून प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, सुरेखा लक्ष्मण मध्येवाड, संकेत साईनाथ निखिल, निशांत मध्येवाड. मुरढव तालुका रेणापूर, जिल्हा लातूर येथून भागवत मोठेगावकर, भाग्यश्री प्रसाद आणि समस्त मित्र परिवार. मुक्कामपोस वाघोरा तालुका माजलगाव येथून मदनराव तांगडे, सुखदेव तुकाराम, गंगाराम, रामराव तांगडे, कमलबाई तांगडे, धनश्री तांगडे, द्रौपदाबाई गायकवाड, अमोल साहेब बादाडे आणि समस्त तांगडे परिवार. डोंगरगाव राजनांदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, अनिष्का तन्मय गजभिये परिवार. जत, जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुलाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि समस्त मित्र परिवार. हातीगेट राजपूर, जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ, हर्ष पाटील. मुक्कामपोस गुंजोटी तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई, रुपाली, जयश्री, श्रीकांत आणि समस्त आलापुरे परिवार. बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि मित्र परिवार. राहणार वझूर सराटे तालुका, जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे, पुंजाराम दादा सराटे, आत्माराम ढाकणे, सुंदरबाप्पा जाधव, विनायकराव सोसे आणि समस्त मित्र परिवार. या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये यल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत या सर्व श्रोत्यांना खूप आवडली. मंडळी पत्र पाठवलं, धन्यवाद. चला तर मंडळी ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

या गीतानंतर वळूयात पत्राकडे. तर हे पत्र आहे छत्तीसगड भाटपारा दत्तरिंगी येथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर वर्मा, दीपक कुमार वर्मा, झावेंद्र कुमार वर्मा आणि मित्र परिवार. तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सुरेश जैन, पी आर जैन. दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि मित्र परिवार. तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगडे, समर्थ उमरे आणि मित्र परिवार. राहणार बरसाले मळा आंतरवाली दाई, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथून ज्ञानदेव माऊली बरसाले, दामुआना बरसाले, बालासाहेब बरसाले, संभा बरसाले,

कुंडलिकराव बरसाले, पांडुरंग ज्ञानदेव बरसाले, सखाराम काका बरसाले, कार्तिक बरसाले, अशोक काका बरसाले, बंडूनाना आटकळ, अनंतराव यादव, एकनाथ दादा बरसाले, ज्ञानोबा माऊली उगले अंकल राहणार जिरडगाव, राहणार जवळा झुटे तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेश दादा रणजितराव झुटे, श्रुती संग्राम अनिल झुटे, सुनील झुटे, भगवान रामभाऊ रणपिसे, परमेश्वर सुंदर परसो बाळू रणपिसे, उत्तमराव मामा खरात आणि राहणार कार्ला तालुका जालना आणि समस्त मित्र परिवार। मुक्कामपोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे भावसिंगापूर छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी रुद्रकोळकर वाकोणी तालुका बदनापूर आणि समस्त मित्र परिवार। मुक्कामपोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घाळ्या, सुनीताबाई घाळ्या, सानिका घाळ्या, गजानन घाळ्या आणि समस्त मित्र परिवार। राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे आणि मित्र परिवार। सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती, आकांक्षा, आकाश आणि समस्त मित्र परिवार। नखाते हदगाव तालुका पाथरी येथून शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि मित्र परिवार। मुक्कामपोस हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन नबी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख, निलोफर शेख हिप्परसोगा। तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयुब सय्यद, बाराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद आणि समस्त मित्र परिवार। राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून भगवान कुरे, मारुती कुरे, पुरभाजी कुरे, गोरखनाथ कुरे, आदिनाथ कुरे आणि मित्र परिवार। समतानगर परिभजनात येथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे, वाघाडी येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत, प्रेरणा आणि समस्त मित्र परिवार। छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी येथून निजाम शेख, नुपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि मित्र परिवार। पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगनकर परिवार। तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून शंकर गिरबेडे, सुमन गिरबेडे, दिलीप गिरबेडे, कविता गिरबेडे आणि मित्र परिवार। अंबाई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून अनिल कुमार घोडके, वैशाली अनिल, प्राजक्ता घोडके, वैष्णवी गायत्री, यज्ञेश आणि समस्त घोडके परिवार। पांडुरंग अर्जुनराव साळवे, गजानन नादरे, मारुतराव पांचाळ, संतोष खोसे, सुंदरबाप्पा जाधव, स्वरा श्लोक आणि मित्र परिवार। तसंच कुंभार गल्ली श्रीरामपूर येथून अशोक दले, सविता, अनिकेत, रोहिणी, ऋषिकेश, जीविका दले आणि तसंच पुनावले पुणे येथून अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, अविका सोनवणे, विशाखा सोनवणे आणि मित्र परिवार। मुक्कामपोस तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून संतोष कुमार नागणे, सुजाता नागणे, सूरज नागणे, समर्थ नागणे आणि मित्र परिवार। मुक्कामपोस फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून सुधाकर गायकवाड, विक्रम, प्रीती, आशा, दीपांजली, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्र परिवार। उमरी दर्याबाई तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून बाळूअप्पा घडबळे, ज्योती घडबळे, आराध्या, शिवसुंदर घडबळे आणि समस्त मित्र परिवार। नळेश्वर नगर नरवेल येथून पी एस नावकर, निर्मला नावकर, विशाल, नारायण इंगळे, सोपान टायडे आणि मित्र परिवार। कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून रेवन भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे आणि समस्त मित्र परिवार। कावलगाव तालुका पूर्णा येथून विठ्ठल पिसाळ, सीमा पिसाळ, कृष्णा पिसाळ, मंगेश पिसाळ आणि समस्त मित्र परिवार। मुक्काम करचोंडे पोस्ट टोकावडे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथून रमेश नारायण घरत आणि समस्त मित्र परिवार। या सर्व श्रोत्यांना अभिप्राय पत्रांवर आणि गीतांवर आधारित कार्यक्रम आवड बळी राजाची हा कार्यक्रम खूप आवडला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला नवीन श्रोत्यांची ओळख होते आणि त्यांच्या आवडीच्या सुंदर अशा गीताचा आनंद सुद्धा या कार्यक्रमातून आम्हाला घेता येतो असं या मंडळींनी लिहून कळवले। मंडळी पत्र पाठवलं, धन्यवाद। चला तर मंडळी ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत।

या गीतानंतर श्रोते हो पुन्हा वळूयात पत्रांकडे. श्रोते आहेत येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड इथून शंकरलाल जयस्वाल रामलाल गुलाबलाल गणेशराज शुभम प्रसाद मीनाक्षी दुर्गेश्वरी बागलपाडी तालुका वसमत इथून चंदनलाल जयस्वाल विजयालक्ष्मी श्रेया आणि मित्रपरिवार ढाणकी तालुका उमरखेड इथून श्रीकांत डांगे करुणा डांगे ओंकार अंजली डांगे गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड इथून गणेशराव लांडगे विमलताई लांडगे अलका लांडगे कुमार विनायक लांडगे वरुण लांडगे आणि मित्रपरिवार दौलतबाग मुरादाबाद इथून जाफर हुसेन नईमा बेगम कासिम अली नदीम अली जुनेद अब्बासी आणि मित्रपरिवार राहणार बोरा रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून सुंदरबाप्पा जाधव आशिष काळे साईप्रसाद बोराडे सरजूदादा जाधव वर्षाताई रघुनाथ महाराज देशपांडे वखारीकर छगनराव आनंदे ज्ञानोबा माऊली उगले अंकल भानुदास मामा खंडागळे पुंजारामजी सराटे भानुदास महाराज आटकळ गणेश सुंदरबाप्पा जाधव राहणार जवळ झोटे तालुका पाथरे जिल्हा परभणी इथून सुरेशदादा रणजितराव झोटे श्रुती संग्राम अनिल झोटे सुनील झोटे राज रणवीर किशोर शिंदे राहणार वडी तालुका पाथरे विनायकराव सोसे आणि समस्त मित्र परिवार बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना गभरू पैलवान थोरात सदाशिव थोरात आणि मित्रपरिवार विडू तालुका उमरखेड येथून गंगाधर पोपलवाड सम्यक पोपलवाड प्रियंका लक्ष्मीबाई भारत धुळे उत्तम जमधाडे आणि मित्रपरिवार राहणार अजनीखुर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून राजेंद्र कांबळे मनकर्णा कांबळे विश्वजीत बुद्धभूषण मायादेवी लक्ष्मण ठाकरे प्रणव प्रणाली प्रणिता आणि समस्त ठाकरे परिवार गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घुगे नानीबाई घुगे सुनंदा घुगे महेश निर्मला भगवान आणि समस्त मित्र परिवार गरीब नवाज कॉलनी वंदनानगर इंदोर येथून रेखा संतोष रघुवंशी शोभा भूपेंद्र रघुवंशी बबिता सुरेंद्र रघुवंशी पूजा विकी रघुवंशी स्वाती प्रयाग चौधरी मालती चौधरी गणेश कार्तिक खर्चे संजना परी खर्चे ललिता नारायण खर्चे आणि मित्रपरिवार छत्तीसगड भाटपारा दत्तरंगी येथून द्वारिका प्रसाद वर्मा किशोर कुमार वर्मा दीपक कुमार वर्मा झावेंद्र कुमार वर्मा आणि समस्त मित्र परिवार तालुका हुमनाबाद जिल्हा बिदर कर्नाटक येथून धर्मसिंह राजपूत पूनम राजपूत निलेश पूजा श्रद्धा राजपूत राहणार भवानी दापका तालुका कमालनगर जिल्हा बीड येथून संजय उदबाळे मंगला उदबाळे आकाश विलास करण आणि समस्त उदबाळे परिवार मुक्कामपूस खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथून सदानंद मुळे संजीवनीताई मुळे साधनाताई मोगलकर अर्चनाताई रोहिणकर माहेश्वरी रोहिणकर प्रियंका सदानंद मुळे आणि समस्त मित्र परिवार वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे विजया सरकटे स्वराज वानखडे आणि समस्त मित्र परिवार मुक्कामपूस चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे संस्कार अक्षय श्रेया श्रेयश गंगा साळवे आणि समस्त मित्र परिवार सकनपुरी तालुका परतूर जिल्हा जालना येथून प्रकाश डोणे

मंदाकिनी डोणे, गणेश डोणे, अनंत डोणे, ज्ञानेश्वरी डोणे आणि समस्त डोणे परिवार. नितीन पाटील, नलिनी पाटील अकोटेथून, तामसा रोड हदगाव येथून, ओम गायकवाड, अनामिका, प्रणिता, आविष्कार आणि समस्त मित्र परिवार. तर ह्या सर्व श्रोत्यांना यल निनोच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतशिवार या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक राजेश भालेराव यांची प्रसारित झालेली मुलाखत या मंडळीला खूप आवडली. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सोयाबीनची कशा पद्धतीनं लागवड करायला हवी, त्याचप्रमाणे कोणकोणत्या वाणांचा उपयोग आपण करायला हवा, जेणेकरून यल निनोच्या पार्श्वभूमीवर पण आपल्याला अधिक उत्पादन सोयाबीनचं काढता येईल याविषयीची सखोल अशी माहिती या कार्यक्रमातून आम्हाला भेटली, त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं ह्या मंडळींनी लिहून कळवलंय. मंडळी पत्र पाठवलं, धन्यवाद. चला तर मंडळी ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

तर मंडळी, हे गाणी छान छान ऐकता ऐकता आता आपण शेवटच्या गीताकडे आलेलो आहोत. आणि शेवटच्या गीताची आवड कळविणारे आपले श्रोते आहेत वसारी जिल्हा वाशिम येथून एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशू मगर, सूरज खेडकर, रवींद्र पवार गोवर्धन आणि समस्त मित्र परिवार, विजयकुमार खोळे आणि समस्त खोळे परिवार, मुक्काम पोस्ट रेल्वे स्टेशन रांजणी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथून मुक्काम पोस्ट ढोलकाची वाडी, तालुका कळमनुरी येथून श्रीराम पाचपुते, सचिन पाचपुते, वत्सलाबाई पाचपुते, सुमित पाचपुते, संपतराव पाचपुते आणि समस्त मित्र परिवार, शिवाजीनगर वडाळी देशमुख येथून राजेश खोबरखेडे, इंदिराबाई खोबरखेडे, शिवसागर खोबरखेडे, छकुरीताई खोबरखेडे, दीपाली सोनैना, स्वराज तनुज आणि समस्त मित्र परिवार, मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रणिता सिद्धांश गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, आकार हाइट्स बहादुरा नागपूर येथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर परी, प्रिन्स एकांश गव्हाणकर आणि समस्त मित्र परिवार, तसंच बाळू कुकडे, सविता कुकडे, नितीन पाटील, नलिनी पाटील, अजिंक्य पाटील, आदित्य पाटील अकोट येथून, बीड येथून नंदकिशोर घटे, संगीता घटे, साक्षी घटे, जयश्री मेहत्रे, अंजली करवा, बालासाहेब करवा आणि समस्त मित्र

परिवार ग्राम देगाव तालुका पूर्णा येथून सदाशिव थोरात, कविता थोरात, श्रेया थोरात, रंजित थोरात आणि समस्त मित्र परिवार ग्राम कोलासर तालुका नांदुरा येथून प्रमोद बगाडे, वर्षा बगाडे, प्रतीक बगाडे, संकेत बगाडे आणि समस्त मित्र परिवार रिंगणी छत्तीसगड येथून दिनेश वर्मा, करुणा वर्मा, दत्तरिंगी येथून भागवत वर्मा, लेवली येथून गुलाबदास माणिकपुरी, लच्छनपूर येथून विश्वनाथ साहू, चरडोंगरी पिंपरिया येथून दुर्गाराम साहू आणि समस्त मित्र परिवार मुक्काम पोस्ट फार्नानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे तसंच शिवकुमार सोने नवे पारगाव, प्रवीण बागल खटाव, दीपक चव्हाण, रितेश ज्ञानदार, रणवीर, रेश्मा, राज, नीरज आणि समस्त मित्र परिवार मुक्काम पोस्ट येळकूत तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे आणि मित्र परिवार मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून प्रशिक, मेघना, तुषार, एकता, उत्कर्ष कांबळे, अरुण येळगुडकर आणि समस्त मित्र परिवार तर या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात यल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत या सर्व श्रोत्यांना खूप आवडली कारण यल निनोच्या पार्श्वभूमीवर आपण खरीप पिकाचं कशा पद्धतीनं नियोजन करायला हवं, आपत्कालीन पीक कोणकोणते घ्यायला हवेत आणि त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं घ्यायला हवं याविषयीची सविस्तर अशी माहिती या मुलाखतीतून आम्हाला प्राप्त झाली त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं या सर्व श्रोत्यांनी लिहून कळवलंय. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं, खूप खूप धन्यवाद. चला तर श्रोते हो ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

मंडळी, कसा वाटला आजचा आपल्या सर्वांचा आवडीचा कार्यक्रम आवड बळीराजाची? याविषयीचा अभिप्राय जरूर कळवा. तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका गीताने नटलेल्या आणि अभिप्राय पत्रावर आधारित असणारा कार्यक्रम आवड बळीराजाची. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे ठीक 8 वाजलेत.

श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637349585. 9637359.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, यानंतर ठीक 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. या सभेत श्रोतो, आता मी सुप्रिया देशपांडे आपली रजा घेते. नमस्कार, ऐकूयात 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमेंटचं मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे. त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदान प्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्वाचं उत्पादन आणि

निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत

सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे.
कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित

0: केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरव यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20 21-15 असा पराभव केला. अनमोल खरवची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 7:15 वाजले आहेत. लोकसंगीत सुरुवातीला सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकारी यांनी गायलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा.

उत्तम गावंडे आणि सहकारी यांनी गायलेली गण गवळण आपण ऐकली आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत. भावधारा.

कविवर्य बाभ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं, वसंतराव आजगावकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, रात्रीचे 9:15 वाजतायत. आता 10 वाजेपर्यंत आपण आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण ऐकणार आहोत.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद असलम खान यांचं गायन. राग हेमंत. विलंबित खेळाची बंदी शेख तालात, जुगवा बीत गए. द्रुत ख्याल तीन तालात, मेरे हुनर में दे दे कमाल. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ आणि संवादिनी प्रकाश वगळ. राग हेमंत, कलाकार उस्ताद असलम खान.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अस्लम खान यांचं गायन आपण ऐकलं, राग हेमंत. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची, सारंगी साथ उस्ताद फारूख लतीफ यांची होती आणि संवादिनी साथ केली प्रकाश वगळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार

0: ची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
1: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग दुसरा. लेखक सुंदरकुमार भुरण. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली.
4: आता हे वाच बघू आजी. वाचते हा. वाच की ग. कमल उठ. आग बाय, माझ्या सोनलीचं नाव पण कमल हाय.
5: हो पण ही पुस्तकातली कमल नाही मी आजी.
4: असं का ते ग? का?
5: कारण या पुस्तकातली कमल लई घाणेरडी आहे.
4: ती गो कशी?
5: अग तिला दात घास म्हणून सांगावं लागतं.
4: असं का?
5: अंघोळ कर म्हणून सांगावं लागतं. म्या नाही बाई अशी.
4: अग अग अग माझी ती छोनी ग. ह्या पुस्तकातली कमल घाणेरडी आहे वय आणि छोनी कधीच घाणेरडी राहत नाही ना व.
5: खरंच आहे ती मुळी. वाच मग कळेल तुला.
4: अच्छा का बघूया तरी वाचून कशी घाणेरडी आहे ती पुस्तकातली कमी.
5: पुस्तकातली कमी नाही काय, पुस्तकातली कमल आणि मी कमी.
4: अच्छा का?
5: या आजी फार वेळ लावतीस अभ्यास करायला. चल वाच बघू. माणसानं अभ्यास कसा वेळच्या वेळी करावा.
4: असं का?
5: आता हसत बसू नकोस. चल वाच बघू.
4: खरच ग बाय माझी छोनी मास्तरीन हाय. मास्तरीन ग मास्तरीन.
5: वाच नाहीतर छडी घेईन हातात.
4: खरच गो बाय मास्तरीन मोठी कडक हाय म्हणायची. नको ग बाय मास्तरीन आपल्याला मारणार. आम्हाला भ्या वाटत अभ्यासाला लागलेलं बार.
5: मग काय अभ्यास नाही केला की आमच्या बाई पण देतात आम्हाला कधी कधी छड्या.
4: का?
5: मग मारू मारू मारू
4: ग बाया. न
5: मारू छड्या.
4: बर बाय मी आता वाचते. हा तर आपण कुठं आलो होतो?
5: या इथून वाच.
4: ये
5: नाही ग बाई कमल उठ पासून.
4: बर कमल उठ.
5: हा आता पुढे वाच.
4: वाचते ग बाय वाचते. अग अक्षर लावून लावून वाचावं लागतं. कळलं. दात घास.
5: बघितलंस ना कशी घाणेरडी आहे ती कमल. तिला दात घास म्हणून सांगावं लागतं.
4: हो ग छोने हो हो.
5: मला नाही असं सांगावं लागत दात घास म्हणून.
4: माझी ती गुणाची छोनी आहे.
5: या आजी आता पुस्तक राहू दे.
4: का ग?
5: आता ती पाटी घेऊन एक एक काढ.
4: असं म्हणते. चालेल चालेल. एकी एक दुर्की तीन.
5: अग आजी चुकलीस की दुर्की तीन नाही ग दुर्की दोन.
4: अग बया बर परत परत दुर्की दोन.
6: आता आग लावली मी पाटीला ती.
4: अग अग
6: आंटी पाटी इकडं.
4: अग पण
6: या घराती नाही तिथे चालणार नाहीत म्हणून हजार येळा सांगितलं.
4: अग
6: आणि काय ग हे कार्टे. हा आपला अभ्यास करायचं सोडून असा फालतू येळ घालवते.
4: हा
6: मला अशी दिसली तर चांगलं करून टाकली.
4: माझी बाई
6: माझी मोठी शिकवणारी आणि शिकणारी सुद्धा. उतर उठ उठ आधी तिथन. उठ आधी तिथन बाजूला हो म्हणते ना. उठ उठ उठ म्हणते ना. उठ तिथून. आली मोठी आली मोठी आजीची लाडकी. आवाज आवाज बंद कर आवाज बंद कर. काय झालं ग? काय झालं रडायला?

0: बंद बंद एकदम बंद, आवाज बंद कर।
1: आग आग कशा पाई मारलस ग त्या पोरीला?
0: कशाला मारलस? मेला कशाचा म्हणजे कशाचं ताळतंत्र ठेवलं नाही या घरातल्या माणसांनी? सगळी मेली ताळतंत्र सोडून बसलीय, लोक पोरांना शिकवायला धडपडतायत कारण त्यांना पुढे आयुष्य घालवायचंय, पण मेली इथं माताड्यानं शिकायची हौस आलीय? हा जळलं लक्षात?
1: पोरी गप गप गप माझ्या सोनीत अग नगरडूस नगरडूस ग बाई तू मला नग शिकूस मला मला म्हातारीला नाही जायचं कुठं शिकून वय नाही नाही मी आता शिकणार नाही नाव बी घेणार नाही शिकण्याचं ना ग मला शिकण राम रामा नगर नग मला हे शिक्षण नको काय बी नको।

0: सरस्वते, अगे सरस्वते,
1: ये ग काशी
0: अग वर्गाला येनास की? मास्तर माला विचारतात का ग बया? मास्तर घरी चौकशीला येणार हाय ती,
1: त्यांना सांग सरस्वतीला याया जमणार नाही.
0: हा का ग? अग ती येणार हाय तू द्या.
1: अग अग सरस्वती मेली सांगते ना.
0: अग कुत्री भुकत असली तरी हत्तीनं पुढे जायचं असतं सरस्वते.
1: ही तर हत्तीला मुंगी भाऊन राहायची आली.
0: नाही ग बया, मुंगी भाऊन साखर खायला मिळती ना या युगात?
1: नाही, इथं मुंगी झाल्यामुळं पायदळी तुडवून घ्यायची येळ आली.
0: आता यात चूक कोणाची हाय बया? अग थोड जरी आपलं सासू पण आपल्या सोनेवर गाजिवलं असतस ना, तरी ही येळ आली नसती सरस्वती. ही तू अशी काली मुंडी घालून असतीस ना म्हणून हाय हे समज. मी म्हणते काय ग, काय गरज हाय तुझ्या त्या मालीला तुला बोलायची आणि तू मालीला घाबरायची? अग सुनाला घाबरायचं आता कशा पायी रडती अस ग? का म्हणून घाबरायचं ग तिला? कोण लागून गेली ग ती एवढी तुझी?
1: मास्तरांना सांग काशी, सरस्वतीला वर्गाला याया जमायचं नाही.
0: रड तू तशीच, मी सांगायचं काम करीन, परू द्या मास्तर इकडे येणार आहे ती.
1: अग त्यांच्यामुळे तंटा होईल म्हणून सांग त्यांना.
0: अग मास्तर तुझी आठवण लई लई काढत्यात बघ, म्हणत्यात एक सरस्वती बाई सोडली तर वर्गात शिकायला हुशार अस कुणाच नाव घ्यायला नको. आणि तू ही तर रडत बसतीस वय ग सरस्वती. माझ ऐक.
1: काय ऐकायचं?
0: तू आपली यायला पुन्हा वर्गाला. अग आता महिन्याभराचा तर प्रश्न उरलाय.
1: म्हातार पण जळलं माणसाला नसाव ग काशी. अग हात पात चालताय तवर फटकन मरून जाय हवं.
0: पर ते जळलं मरण तरी आपल्या हातात हाय का? तो जबा बोलावणार तवा जायच.
1: माणसाच्या मनच्या सगळ्या गोष्टी पुऱ्या होत नसतील कधी नाय ग काशी.
0: ते कसं होणार बया माझे, ते कसं होणार ग? नाही होणार.
1: नाही ना, मोरच्या जन्मात तरी पुऱ्या होत असतील का ग त्या?
0: आता कस सांगाव बाय
1: काशी. काशी उद्या का मी मेले गेले ना
0: तर? बस झालं बस झालं, समजेस नि मारायचं आहे. लय आली बोल ना.
1: मी माझ बोलतीये.
0: काय बोलतीस? बोल बाया बोल.
1: अग उद्या जर का मी मेले ना तर एक गोष्ट माझ्या आगीत टाकायला विसरू नका म्हणून सांग बर ग.
0: वय वय अग समद्या गोष्टी तुझ्या आगीत टाकाय सांगते तुझ्या सरणात. काही म्हणजे काही बाकी ठेवाय सांगणार नाही. मरती आली मोठी मरणारी. आता मी मला पण सांगते की सरणात टाकायला तुझ्या.
1: तुला हो कशाला? आणि
0: का ग बया? अग तुझी मैत्रीण नाही का म्या?
1: चल काहीतरीच मेलं तुझं आपलं
0: का? अगं काहीतरीच कसं, जेवढ्या जेवढ्या

0: ज्या गोष्टी असतील तुझ्या त्या तुझ्या बरोबर नको का द्यायला?
1: फक्त एकच गोष्ट माझ्या सारणात टाकायची बोल.
0: आता बोल की बया, काय टाकायचं सांग.
1: सांगते पण आता नाही, सांगेन तुला कवा तरी.
0: डोंबलं तुझ. अग काय ते आता सांग की.
1: सांगेन गो बाई, सांगेन, परत कवा तरी सांगेन.
0: आता नाही सांगायचीस.
1: अग सांगेन म्हटलं ना व. चल उठ उठ. अग कवाच सांजावलंय बघ, घरी जाईस तर वर अंधारून गे.
0: चल चल बाया चल, तू आपलं गुपित आपल्या जवळच ठेव, आपल्या जवळच ठेव. चल बाया, तुझ्यासारखी बाई आलम दुनियेत शोधून बी सापडायची नाही. चल मी जाते माझ्या घराला, कोणासाठी जीव लावावा नाही का आई करू नाही. सरनात घालायचं म्हणे मला, काय घालायचं हिला सरनात काय माहिती. देवा जाते ग बाया सरस होते.
1: चल मी अभिनी.

0: शंभो शंभो शंभो महादेव हर हर शंभो मानू आई नहीं उठली अजून
1: जा बघा
0: जा बघा म्हणजे
1: आओ मला सांगितलं का त्यांनी का झोपल्यात त्या दिवस चांगला फटफटल्याशिवाय आज उठायचं नाही असं ठरवलं असेल त्यांनी मी काय करणार
2: काय भरोसा या बाईचा ठरवलं सुद्धा असेल
0: आता तोंड बंद करशील का
2: हा
0: ओ शंभो शंभो महादेवा मालू
1: काय ते
0: काय मालू अगं आई का झोपले बघून आल्यास अजून जा बरा
1: मला ऐकाय येतंय काय केवढं ओरडण्याची गरज नाहीये कमी झोपलीये कशात फोडी आहे पण ओरडताय कशाला
0: आता जाशील का
1: बघा तुम्हीच
0: मी अंघोळ करतो दिसत नाही का
1: आता हद्द झाली बाई या माणसा पुढं अगदी एखाद दिवस माणूस 5 मिनिट आधी झोपलं म्हणून एवढी नको काळजी करायला काय मेल काय काय माणसांचं लाट चालतात या घरात
0: शंभो शंभो शंभो महादेवा शंभो हर हर महादेव हर हर महादेव
1: आओ आओ आओ
0: काय झालं का एवढं ओढायला
1: अहो आई बघा ना कशा करतात आई आई बघा ना कशा करतात
0: आई आई
1: आई
0: आई आई आई काय झालंय
1: आई उठाला
0: अरे सदा अरे काय झालंय काय रडता कशासाठी तुम्ही काका गवडे काकू काका बघा ना आईला काय झालंय गवडे काका डॉक्टर जाऊन लवकर बोलो
1: सदा माधव काय झालं आओ
0: मी सदा आणि माधव मी डॉक्टरांना बोलवला जातो
1: अहो पण काय झालं
0: सांगत बसायला वेळ नाहीये सदाच्या आईला बरं वाटत
1: नाही बरं वाटत नाही म्हणजे
0: अहो तिला हक्का मारतायत पण ती होऊ देत नाही थांबा मी जातोय डॉक्टरांना बोलवायला
1: जा जा लवकर बोला ना
3: मालूताई तुम्ही शांत व्हा बघून
1: जरा गडबड करू नका तुम्ही सरस्वतीबाई अहो सरस्वतीबाई मला ओळखलं का उठताना सरस्वतीबाई अगोबाई कमी जागी झाली कमी ये रडू नको ये जरा थांबता तुम्ही आरडाओरडा करू नका जरा शांत मला इथं मोर घाबरेला जरा शांत व्हा कमी
4: काय झालं माझ्या आजीला
1: काही झालं नाही कमीच्या आजीला काही झालं नाही कमीच्या आजीला बरं कमीच्या आजीला काही झालेलं नाही ओगी ओगी
4: आजी
0: चला चला वाद द्या डॉक्टर आले या या या डॉक्टर या इकडे सदा सदा जरा तू बाजूला हो मालू तू पण बाजूला हो आणि कमी रडती तिला बाजूला नाही बरं जरा
1: द्या कमे चल बघू
0: आईला बघा काय झालंय आता तर डोळे पण उघडत नाही हो
1: डॉक्टर साहेब बघा ना काय झालंय आईंना
5: जरा थांबा ना तुम्ही जरा बाजूला व्हा मला तपासू द्या
0: सदा मालू अरे अरे अरे जरा बाजूला व्हा कृपा करून जरा बाजूला चला चला डॉक्टर तपास जरा
5: आय एम सॉरी
0: डॉक्टर

0: गेली सोडून बाई आताची सुटली. काशे काशे काशे काशे काशीशिवाय पान नाही हालायचं तिच. परमनच्या गोष्टी तिनं काशीला कधी आपण सांगितल्या नाहीत बघा. काशी जवा खोदून खोदून विचारणार तवा एखादी गोष्ट सांगणार बापडी. सारखी मनात कुडत असायची सरस्वती सांग सांग असं सारख सारख माग लागणार. तवा कुठं दहातली एक गोष्ट बोलणार. आत्ती सुद्धा कस आता नाही सांगन कवा तरी. आता तुला रडू येत आहे ना, पण कधी कधी तू आई जवळ किती वाईट वागला असं सदा.
1: चुकलो असेल मी काशात का,
2: व्यवहारात असल्या गोष्टींचं बांध नाही राहतो. पण मग माणूस निघून गेल्यावर हात माझं मन मला खातय.
0: आता मन खातय तुझं माले. अग माणूस आज आहे उद्याचा त्याचा भरोसा नाही देता येत. घडीचा खेळ आहे बाबा तो सगळा. पण या घडीभराच्या खेळात माणसं मायेच्या बंधनाने एकमेकाशी जोडलेली असतात. अरे कुठलं कुठलं जीव या इथं जन्माला येतात आणि इथल्या घडीभराच्या खेळात सामील होतात. कुणी आई होत, कुणी बाप होत, कुणी भाऊ होत, कुणी बहीण होत, अरे कुणी मुलगा होत, कुणी मुलगी होत, कुणी जीवा भावाची जोडीदारी नसती, कोणी जीवा भावाचा जोडीदार असतो या. पण शेवटाला घडीभराचा खेळ संपणारच असतोय र. अरे आपल्या वाट्याला आलेलं किनभराच जीण जगून प्रत्येक जीव जाणार असतोय बाबा. पुन्हा कंदी कंदी कुणी कुणाला भेटत नसत या. गेलीस की तुझी माय. म्हणून म्हणते सदा अरे माणसानं या समध्या गोष्टींचं भान ठेवायला हवं. अरे एकदा सोडून गेलेला माणूस पुन्हा कधीच नाही र भेटत. अरे अरे सरस्वतीनं कस दिस काढलं असतील. अरे तरणीवती र तिच्या कुकवाचा धनी गेला तवा. केवढं त्या माऊलीचं काळीस मोठं र. अरे पोराच्या मायेपोटी बापडीनं माग लागलेलं असतानाही दुसरं घर नाही र केलं.
1: खरंय खरंय काय केलं. माझी आई मनानं खरंच मोठी होती.
0: बिचारीची एक मनची गोष्ट नाही र पुरी झाली. नाही पुरी झाली र. अरे अरे सरस्वतीला म्हातारपणात शिकायचं होत. शिकायचं होत र बाबा.
1: आमचं चुकलं काशी अक्का. आम्ही विरोध नको करायला हवा होता.
0: अरे पर केलात केलात विरोध.
2: आम्ही नको तेवढं कठोर वागलोय. पटतय आम्हाला.
0: तुला आपल्या सासूच्या शिकण्याचा लई राग यायचा नाही मालूम.
2: वय पर चुकले म्हणत ना काशी अक्का.
0: अग नुसती चुकली नाहीस माले अन सदा तू सुद्धा. फार मोठं पाप केलं र तुम्ही दोघांनी.
1: हो मी पाप केलं काशी अक्का.
0: अरे अरे एवढ्या म्हातारपणी तिला कशासाठी शिकायचं होत तुम्ही दोघांनी ठाऊक नाही र. मला ठाऊक आहे. सरस्वतीनं सांगितलं होतं मला.
1: काय काय सांगितलं तुला आईने काशी अक्का?
0: अरे सांगितलं तर समजल का तुम्हासनी. दोघांनी मिळून लई लई वांगाळ पाप केलं आहेत बघा. परायस चित्त घेऊन बी फिटायचं नाही तुमचं पाप.
1: वय काशी अक्का आम्ही खरंच पापी आहोत.
0: अरे आता बोलून काय उपयोग आहे त्याचा. सासू खाट खाल्याच्या पेटीत सारखी कुडबुड करत असायची त्याचा तुला राग यायचा नाही का ग माले. सासूची कडकडा कडकडा भांडायचीस तू यावर. न
2: खरं चुकलं हो माझ. मी माझी चूक कबूल करते. मी त्यानं

0: सगळंच बोलायची. आता काय करताय? चुका कबूल करून सदा पोटाला आणती पेटी इकडं. ते पेटीत काय आहे माहिती आहे का तुम्हाला?
1: ते पेटीत तांबड्या रंगाच्या फडक्यात काहीतरी बांधलेलं आहे. सारखं ते गाठोड त्या हातात घेऊन गोचारत असायची.
0: कधी ते फडकं तिनं सोडलेलं आणि त्या फडक्यात काय होत ते तुम्हाला बघायला मिळालं का?
1: नाही.
0: आता मी तुम्हाला विचारायचं नाहीच की त्यात काय आहे म्हणून.
1: काय आहे त्यात?
0: अरे त्यात पत्र आहे ती र. पत्र आहे ती.
1: पत्र?
0: होय.
1: कसली पत्र?
0: अरे तिच्या नवऱ्यानं तिला पाठवलेली पत्र आहे ती र बाबा. तो सदा तुझ्या बाबानी ती पत्र लिवली. तिला लिवली र, पण ती पत्र तिनं स्वतःच्या डोळ्यांनी कधी वाचली नाहीत. तिला वाचताच आली नाहीत र. अरे आपल्या आयुष्याच्या सांजला तिला ती पत्र वाचायला मिळणार होती. त्या साक्षरता वर्गामुळे तिला वाचता आली असती की र ती पत्र. आणि म्हणूनच तिला जायचं होत तिथं. तुम्हा दोघांच्या हट्टापाई तिला आपली शेवटची चेन्नई पुरी करता आली र. अरे आता कशाला रडतोय? आज घबरा, आता घबरा. अरे आता रडून काय उपयोग बाबा? शेवटी मरणार निश्चित चेन्नईच पुरी झाली.
2: आम्ही खरंच अपराधी आहोत का?
0: अरे मागाहून चूक लक्षात आली तरी तिचा काही उपयोग नाही. सदा आणती पेटी इकडं, काढती काटेकाल, उघडती त्या फडक्यातली पत्र बाहेर काढ बाबा. ही पत्र सरस्वतीनं आपल्या बरोबर सरनात टाकायला मला सांगितलं होत. पण मी पाप केलं बाबा. मला नाही झाला जीव. आता आता या पत्राच तुला काय करायचं ते तू कर बाबा. माझी सरस्वती तर गेली र. वाच बाबा वाच. तू आपल्या डोळ्यांना आपल्या बाबाच पत्र वाच.
2: वाचतो मी. माझ्या बाबांचं पत्र. प्रिय पत्नी सरस्वती, हिस
3: तुला लिहायला वाचायला येत नसलं आणि जरी तू दुसऱ्यांकडून पत्र लिहून घेऊन पाठवत असलीस तरी मला तुझं एक एक पत्र नव्हे त्यातील प्रत्येक अक्षर म्हणजे अमृताचा एक एक थेंब वाटतो. कारण ह्या पत्रातून मला प्रेमाची प्रचिती येत आहे. प्रेमाची ऊब अनुभवतो मी तुझ्या. अगं वेळे, तुझ्याच प्रेमाच्या आठवणीनं मी आज इतक्या दूरवर असूनही जिवंत आहे.
4: प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तुम्ही प्रयत्न केलात तर सरस्वती बहीण सारखं तुम्ही नक्कीच वाचू शकाल. तेव्हा अभ्यास
5: करायचा.
4: लोक हसतील, उचेष्टा करतील लोक. आता या वयात तुम्ही शिकताय म्हणून त्यांना डरायचं
5: नाही.
4: उलट जे कोणी हसतील, उचेष्टा करतील त्यांना सरकारनं काढलेल्या या मोहिमेत सामील व्हायला सांगायचं. हा, आता सरस्वती बाई एकी एक म्हणतील. त्यांच्या मागणं तुम्ही म्हणायचं. काय सरस्वती बाई म्हणताय ना?
6: एकी एक,
5: एकी एक,
6: तुर्की दो.

ती जाधव, रविन्द्र तांबे, मंगला सावंत, आत्माराम दाजीलाड, कांचन प्रकाश संगीत आणि माया गुर्जर. निर्मिती सहाय्य श्री रमण देशमुख. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

मंडळी आताच आपण ऐकत होतात नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली, भाग दुसरा, लेखक सुंदरकुमार भुरण, यातील कलाकार प्रगती रूपजी, वीणा जामकर, मधुरा नाडगौडा, अभय परळीकर, कृष्णराव ओंकार, अनुजा रानडे, हेमंत शिधोरे, आर

ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी

0: register their third consecutive win and finish on top of Pool A in the FIH Women's Nations Cup in New Zealand today. After conceding an early goal, India staged a strong comeback with Deepika scoring twice and Deepika Soreng adding another goal. With three wins from three matches, India topped Pool A and advanced to the semi-finals where they will face Chile on Saturday. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते आपण ऐकत होता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50 या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.

दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.